नमस्कार. 233° एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झचे आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरून उलयता. त्याच वांगडा 1278 किलोहर्ट्झचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एआयआर. आयज वार पिरेस्तार भारतीय सौर दीस 21 शीर्ष शक्य 1948 म्हळ्यार 11 जून 2026. सकाळची 5:55 45 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे म्हादे चॅनल बरोबर सवरांचेर हिंदीतल्यान आणि सवरा 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबर आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.

0: ऐक बनो, ह्या देशभक्ती गीतां सांगतना आयची आमचो आदार ही कार्यावळ इतल्यान सोंपता.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवण्यो कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेता. तुमी मजरत आयकात आनी आस्वाद घेयात.
0: दोनशे 233 मिनटं म्हणजे 1287 किलो हर्ट्झचे आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपणा. आता ऐकूया शेतकामत्यांक माहिती ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीत पावसाच्या दिसांनी गाय आणि म्हशीची घेवपाची काळजी ह्या विशयाचेर संजय कुमार उजरवार हांणी दिली माहिती.
2: पावसाळ्यात गाई म्हशींची कुयदाद कशी घेवपाचे त्याच्या वयर माहिती देता. पावसाळा ऋतू म्हटल्यार शेतकऱ्यांचे महत्वाचे सीझन, तसेच जनावरांक पिवपाक उदक मेळटा. पण पावसाळ्यात जनावरांची कुयदाद बरी घेवपाची गरज असता. चड पाऊस, चड हवेसून ह्युमिडिटी, चिकोल हेंका लागून जनावरांच्या आरोग्यावर तसेच दुग्ध उत्पादनावर वाईट परिणाम जावपाक शकता. जनावरांचे आरोग्य तसेच उत्पादन बरे राहावं किती काळजी घेऊची गरज पडता ते आता पळूया. सगळ्यात पहिले आम्ही बाह्य परजीवी त्याकाच एक्टो पॅरासाईट यावर माहिती सांगता. चढ ह्युमिडिटी तसेच ओलावक लागून बाह्य परजीवीक ब्रिडिंग करपाक पोषक वातावरण मिळता. गोट्या भोवतालान उदक साचली जाल्यार मच्छर, किट्टी, माशाचे प्रमाण वाढता. असे परोपजीवी जनावरांक चावता, त्याका लागून जनावरांचे लक्ष विचलित जाता, सदा ते स्ट्रेसान रावता आणि दुग्ध उत्पादन कमी जाता. एका लागून गोटो नितळ असपाक जाय. गोट्या भितर अडचण असल्यार म्हटल्यार एका सायडीन लाकडा दवरले असता, दुसऱ्या सायडीन जून आयदान दवरता, ना जाल्यार चिरा विटा सिमेंटाची पोती असे दवरता. अशा अस्वच्छ जागेर किट्टी तात्या घालता. जनावरांच्या शरीरावर अशी किट्टी बसता, रक्त शोषता, मागीर जनावरांक रक्तशय म्हटल्यार एनिमिया जावपाक शकता. आणि वेगवेगळे प्रोटोजोल दुयेस जसे थायलेरेसिस, बबेशियोसिस, ट्रिपॅनोजोमेसिस असे प्रोटोजोल दुयेस गाई म्हशीक जावपाक शकता. असे दुयेस बरे करपाक उपचारा खातीर दुधकाराक चड पैसे मोडपाक जाय. जनावरांचे दुग्ध उत्पादन तसेच वजन कमी जाता. बऱ्याच पावटी अशा आजारासून जनावरां मरू शकता.

0: लागून गोटो नितळ असपाक जाय. ज्या गोट्यान किट्ट्याचो चड त्रास असा अशा गोट्यान एक्टो पॅरासायटीसाइड जसे कीटकनाशक जसे डेल्ट्रामेथ्रीन सायपरमेथ्रीन अमित्राज अशा वखदांची योग्य प्रमाणात जनावरांच्या अंगावर तसेच शरीराच्या सकलच्या भागात समोरच्या फाटल्या पायाच्या भीतर मानेर मागीर शेपटी सकल स्प्रे करपाक जाय. डेल्टामेथ्रीन सायपरमेथ्रीन अशी वखदां 2 ते 4 मिली 1 लिटर उदकासून मिक्स करून स्प्रे करचे. जनावरांच्या गोट्यांपण अशा स्प्रेची गरज असा. आयुर्वेदिक वखदां स्प्रे केली जाल्यारू चलता, ना जाल्यार जे कडुलिंबाची पानां गरम उदकासून काढून असल्या उदकान जे आम्ही कर्पूर वापरता ते कर्पूर घालून असे उदक जनावरांच्या अंगावर स्प्रे केली जाल्यार पण किट्टीचे प्रमाण कमी जाता. अशा परपजीवीचे तात्या तसेच पुढले जे स्टेजेस असा ते मारोपाक गोट्या भीतर तसेच फ्लोर मागीर भिंती हे फ्लेम गनच्या साह्यान 10 दिसांच्या अंतरान जाळून घेतली जाल्यार परपजीवीचे प्रमाण कमी जावपाक मदत जाता. या दिसान जे म्हशीचे केस कट केले जाल्यार अंगावरचे उवा मारोपाक मदत मिळता. खास करून शेपटीचा गोंडा उडोवपाचे. म्हशीच्या अंगावरचे केस काढल्यार त्याका कसल्याच कीटकनाशक फवारणीची गरज जायना. असे उवा अंगावर असल्यार जनावरांक त्रास जाता, मागीर याचो परिणाम दुधावर पडता आणि दूध घटता. जनावरांचे आरोग्य बरे राहोप जे आमचे एनिमल हजबंड्री अँड व्हेटनरी सर्व्हिसेस गोवा गव्हर्नमेंट यासून पावसाळ्यापूर्वी जे फ्री वॅक्सिन करता ते जनावरांक देऊची गरज पडता. आणि यांच्यान जे वेगवेगळे प्रोग्राम असा जसे वॅक्सिनेशन प्रोग्राम FMD कंट्रोल प्रोग्राम FMDCP अंडर नॅशनल एनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम जे ते 1 एप्रिल ते 1 मे सून घेतले ते सगळ्या अशा या कार्यक्रमात शेतकार भाव त्यांचे जे जनावर असा ते त्यांच्या लागी जे जनावर वॅक्सिन करपाक जाय. त्याचा एकच उद्देश असा की असे जे FMD HS दुयेंस आमच्या जनावरांक जावपाक जायना. मागीर जे बायोसेक्युरिटीक लागून फुटबाथची सोय करपाक जाय. तुमचो फार्म वडली असल्यार जे मेन एंट्रन्स गेट असता थंय एक वडल्या आकाराचे फूट अँड टायर बाथ बांधपाक जाय. जी वाहना बाहेरून तुमच्या फार्मा भितर येता त्याचे टायर सगळ्या सायडीन फुटबाथासून जावपाक जाय. अशा फुटबाथासून जे उदक वापरता त्यासून डिसइन्फेक्टंट जसे पोटॅशियम परमॅग्नेट फिनाईल डिटॉल असे मिक्स करपाक जाय. मागीर ज्या जागेर जनावरां बांधता त्याच्या एंट्रन्सान 2 फीट बाय 3 फीट आकाराचे फुटबाथ छोट्या गोट्यान पुरो. यासून 1% पोटॅशियम परमॅग्नेटचे द्रावण घालपाक जाय. अशा उदकासून पाय बुडूनच दूधकार तसेच दुसऱ्या मनशाक गोट्या भितर घेवपाक जाय.
1: पावसाच्या दिसांनी गाय आणि म्हशीची घेवपाची काळजी ह्या विषयाचेर संजय कुमार उत्तरवार हांणी दिली माहिती 31 मे. आता ऐकूया संजीवनी ही कार्यावळ. आज या कार्यावळीत रुबेला ह्या विषयाचे डॉक्टर निशांक हणकर हांणी दिली माहिती.
2: मनशाची भलायकी ही ताची गिरेस्तकाय असा. जितले शारिरीक स्वास्थ्य बरे तितलेच मनशाचे मनय सुदृढ उरता. आपल्या शरीराची जतनाय घेवप ही दरेका मनशाची जापसालदारकी जावन आसा. आज आमकां मार्गदर्शक म्हण लाभिल्ले आसात दोतोर निशांक हळणकर आनी आयज ते रुबेला इन्फेक्शन म्हणजेच जर्मन गोवर ह्या दुयेंसाचेर आमकां म्हायती दितले. नमस्कार दोतोर.
3: नमस्कार. रुबेला इन्फेक्शन हे एक प्रकारचे RNA व्हायरसामुळे पसरणारे एक संसर्गजन्य असो रोग जावन आसा. आणि हे दुयेंस चड करून प्रेग्नन्सी जर जायत जाल्यार जाणारे जे भुरगे आसा ते जन्मजात त्या भुरग्याक अपंगत्व किंवा पांगुळपणा येऊ शकता. सो त्या वेळी मोर डेंजरस टाईपचे एक इन्फेक्शन जाऊन असा रुबेला इन्फेक्शन. रुबेला इन्फेक्शन जे असा ते युजली त्याचं इन्क्युबेशन पिरियड म्हणून असता जो त्या 2 वीक्स टू 3 वीक्स असता म्हणजे विदीन दीस पिरियड ह्या 2 ते 3 आठवड्या भितर त्या कसल्याय मनशाक रुबेलाचो व्हायरस त्याच्या शरीरात प्रवेश करता आणि हळूहळू करून 2 ते 3 आठवड्या भितर ते इन्फेक्शन जाता. आणि सुरवातीक त्याका लक्षणं जी असतात भीतर त्याका पुळेर येतात अंगाचेर. आणि अंगाचेर पुळेर येऊचं 1 वीक पहिली आणि अंगाचेर पुळेर येऊन केल्यानंतर 1 वीक नंतर. सो हो जो मॅक्झिमम 14 दिसांचो जो पिरियड असा ह्या पिरियडान जो मोस्ट म्हणजे तो दुसऱ्याक इन्फेक्शन

0: दिवपाचे चान्सीस किंवा रुबेला जाल्ल्या मनशा कडल्यान नॉर्मल सामान्य मनशाक पसरपाचे चान्सीस चड आसता.
1: रुबेला दुयेंसाची बाकीची लक्षणां कितें?
0: रुबेला इन्फेक्शन जे आसा मेनली कितें आसा भितर की खूब जोर येता, थंडी खावन जोर येता, मागीर ताका तकली दुखता, सगळे जॉयंट्स दुखता, तेजे नाक व्हांवता, शिको येता, ताळो दुखता, आनी मेनली म्हणजे तेजे आंगार येणारो रॅश, तो इट इज अ टिपिकल एक पुळेर आसता आंगाचे रॅश, आनी तेज्या लिम्फ नोड स्वेलिंग म्हणजे काना फाटल्यान तेजी थोडी आमची लिम्फॅटीक ग्लँड्स आसता ते सुजता, आनी युजली हे तेजे मेन सिमटम्स आसा. आता हो पुळेर जो आसा म्हणजे टिपिकल रॅश जी आसा ती उदळ म्हणिल्ल्या प्रमाणे इन्क्युबेशन पिरियडाच्या विदीन एक विकानंतर म्हणजे 2 to 3 विकानंतर आंगाचेर दिश्टी पडटा. युजली ती तकलेचेर फेसाचे पयली स्टार्ट जाता आणि स्लोली स्लोली विदीन 2 to 3 डेज मागीर ती सगळ्या आंगार पसरता आणि अनादर नेक्स्ट डे म्हणजे 3 ते 6 दिसा भितर ती स्लोली स्लोली पसरून ती कम्प्लिटली वता. सो बेसिकली हे तेजे सायन्स अँड सिमटम्स आसात.
1: आणि रुबेलाचे निदान कसे केले वता?
0: रुबेला इन्फेक्शन जे आसा सो बेसिकली तेजे निदान जे आसा सो तेजे आमी क्लिनिकल सिमटम्स म्हणटा म्हणजे पेशंटाच्या आंगाचेर येणारो जो पुळेर आसा म्हणजे टिपिकल एक पर्टिक्युलर रॅश जी आसा ती एक पर्टिक्युलर टायपची आसा, स्पेशल स्पेसिफीक टायपची आसता त्या वयल्यान, आणि तेजे पेशंटाचे सायन्स सिमटम ह्या वयल्यान एक म्हणजे क्लिनिकल डायग्नोसीस एक, आणि सेकंड म्हणजे कितें आसा की ज्या मनशाक आमकां रुबेला इन्फेक्शनाचे सस्पेक्ट आसता त्या मनशाचे आमी आयजीएम आणि आयजीजी अँटीबॉडीज केले वता. सो ज्या मनशाक आयजीएम अँटीबॉडीज पॉझिटिव्ह असा दॅट सजेस्ट दॅट इट इज हॅव्हिंग रुबेला इन्फेक्शन म्हणजे अँटीबॉडीज फॉर रुबेला इन्फेक्शन आणि आयजीजी इन्फेक्शन असे दोन प्रकारचे अँटीबॉडीज आणि क्लिनिकल डायग्नोसिस ह्या बेसिसचेर रुबेला इज डायग्नोस.
1: दोतोर, रुबेला पासून जतनाय घेऊन तुम्ही गोयकार भावना किती सांगू शकतात?
0: आता कसे असा की रुबेला इन्फेक्शन जे असा की ह्या एज ग्रुपान म्हणजे MMR वॅक्सिन प्रत्येक आवय बापान त्याच्या भुरग्याक 15 महिन्याचेर दिवपाकूच जाय. सेकंड थिंग कितें आसा की सगळ्या चलयांनी रुबेला फुडें धोकादायक जावचो न्ही म्हणून त्यांच्या भुरग्यापणा रुबेला इंजेक्शन जे स्कुलान दिले वता किंवा फ्री ऑफ कॉस्ट आमच्या भलायकी केंद्रांनी दिले वता त्याचा अवश्य लाभ घेवचो. आणि थर्ड थिंग म्हणजे कितें की जर रुबेला वॅक्सिन घेतल्यानंतर लग्न झालं आणि कसली बायल गुरार उरली जाल्यार इज अ रिस्क म्हणून रुबेला वॅक्सिन घेतल्यानंतर आणि गुरवारपणा मध्ये कमीत कमी 6 महिन्याचे अंतर थुपा जाय जाल्यारूच जाणारी जी प्रेग्नन्सी आसा दॅट कॅन बी सेफ आणि जाणारा जो भुरगो आसा जे बाळ जल्मा घेणारे आहा ते सुखरूप उरूंक शकता.
1: आज तुम्ही मुद्दम हांगा आयले, तुमचो मोलादीक वेळ आणि मार्गदर्शन आमकां दिले म्हण आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन तुमचे उपकार मानता. देव बरें करूं.
0: नमस्कार.
2: रुबेला ह्या विशयाचे डॉ निशांक हणकर हांणी दिली माहिती संजीवनी ह्या कार्यावळीक निकतीच तुम्ही ऐकली. आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल. आता जाणून घेऊया आयच्या दिसा ह्या चॅनलाचेर वितराचेली आमच्या तरेकवार अशा कार्यावळी.

कार्यवाही सांग जाते की रोकडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरांनी दिल्ली केंद्रावयल्यान संक्षिप्त करतले. 7 वरांच्यान 5 मिनटांचेर आसतली शुभ प्रभात ही कार्यावळ. हातून तुमकां दिनविशेष आयकुपाक मेळटले. उपरांत वीर जवान ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. हातून इंडियन नेव्ही रिटायर्ड कॅप्टन सुनील कुंडयकर हांची जॉन आंगियार हांणी घेतिल्ली मुलाखत तुमकां आयकुपाक मेळटली. 8 वरांचेर 50 मिनटांचेर एका चित्रसंगीत मराठी गीतार. 9 वरांचेर 30 मिनटांचेर कांतारां तुमकां आयकुपाक मेळटली. 10 वरांचेर 5 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आज आयकात पंडीत देवेंद्र मुडेश्वरांचे बासुरी वादन राग आसतलो भैरव. गातार हे मेरा दिल ही कार्यावळ 11 वरांचेर 5 मिनटांचेर अस्तुरी 12 वरांचेर 5 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटली. खासा बायलां खातीर आशिल्ली ही कार्यावळ. हातून आज तुज्या सुखाची चावी खंय आसा उलोवप आसतले ग्वादलूप दायसांचे. उपरांत स्वर संगम शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. हातून आज विदुशी किशोरी आमोणकर हांचे गायन तुमकां आयकुपाक

ऐकपून आमची सांजवेळची सभा सुरू जातली. सांजवेळच्या 5:30 रिव्ह्यू आणि कोकणी ह्या कार्यावळी संघातात हातून घटमूट भलायकी आणि पौष्टीक आहार ह्या विषयाचेर मानसी गुडचडकर हांणी दिल्ली माहिती तुमकां ऐकपाक मेळटली. हवामान जाणून घ्या 6:05. रोजगार माहिती 6:10. शब्दली ऐका 6:15. कातारां तुमकां ऐकपाक मेळटली 6:35. भक्ती गीतां ऐकात 7:00. चावडेर ह्या कार्यावळीन 7:30. कडकनाथ कोंबयो आणि ताचे महत्व ह्या विशयाचेर डॉ संजय कुमार उद्धवरान हांणी दिल्ली माहिती तुमकां ऐकपाक मेळटली.

स्पॉटलाईट ऐकात 9:15 9:30 कंट्रीवाईड ही कार्यावळ तुम्हाला ऐकपाक मेळटली. इनसाईट्स ह्या कार्यावळीचो वेळ आसा 8:09:45.

बरोबर थांबण्याचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यक्रम तुमकां आयकपाक मेळटली. हातून पंडीत देवेंद्र मोडेश्वरांचे बासुरी वादन राग मालकंस तुमकां आयकपाक मेळटलो. उपरांत 10:30 वरांचेर कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. आज ह्या

0: शुभप्रभात ह्या कार्यावळीन आयकून तुमकां सगळ्यांक उर्बे भरीत योगार गुड मॉर्निंग. कार्यावळीची सुरवात करुया आयकून आयचे दिन विशेष.
1: दिन विशेष

0: 11 जून दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयचे हे दिसा 1897 वर्सा जल्मल्ले क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मील. राम प्रसाद बिस्मील हांचो जल्म 11 जून 1897 हे दिसा जालो. बिस्मील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले एक सशस्त्र अशे क्रांतिकारक. 1918 मैनपुरी कांडांत तशेंच 1925 वर्साच्या काकोरी कांडांत तांणी भाग घेतिल्लो. ब्रिटीश साम्राज्या विरोधांत तांणी लढो दिलो. तांच्या क्रांतिकारी कामा खातीर ब्रिटीश सरकारान 19 डिसेंबर 1927 हे दिसा तांकां फाशी दिली. आयज तांची जयंती. आयचेच हे दिसा 1948 वर्सा जल्मल्ले लालू प्रसाद यादव. ते राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आशिल्ले. त्यान भायर बिहार राज्याचे मुखेलमंत्री आशिल्ले. लालू प्रसाद यादव हांणी पिरायेच्या 29 वर्सा जनता पक्षाचे उमेदवार म्हणून 1977 वर्सा पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणातल्यान राजकीय कारकिर्दीची सुरवात केली. आनिकय खुबश्यो गजाली नोंद करता आयचो हो खास दीस. भारतीय श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 1815 वर्सा. तर 11 जून 1894 हे दिसा जल्मल्ले टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा. टम्लरचे सहसंस्थापक मार्को आर्मेंट हांचो जल्माचो दीस आयचो 11 जून 1982 वर्सातलो. आयज आमी याद काडटा इतिहासाचार्य लेखक नाटककार आणि कवी वासुदेव वामन तथा वासुदेव शास्त्री खरे हांची. तांचो जल्म रत्नागिरी जिल्ह्यांत गुहागर हांगा जालो. प्राथमिक शिक्षण पुराय केल्या उपरांत साताऱ्यांत वासुदेव शास्त्री तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्र गडकर हांचे कडेन संस्कृत शास्त्र विद्या शिकले. अनंताचार्य हांचे कडल्यान काव्यां तर्क संग्रह आनी व्याकरण हांचो अभ्यास तांणी केलो. आयज तांचो स्मृतीदीस. आयज आमी याद काडटा साने गुरुजी हांची. पांडुरंग सदाशीव साने जांकां साने गुरुजी म्हणून वळखताले तांची आयज जयंती. 24 डिसेंबर 1899 हे दिसा कोकणांत पालगड हांगा जल्मल्ले साने गुरुजी मानवतावादी समाजसेवक स्वातंत्र्य सैनिक मराठी साहित्यीक आनी विचारवंत अशी तांची वळख. शेकड्यांनी कादंबऱ्यो लेख निबंध काव्यां चरित्रां नाट्य संवाद अशे लेखन तांणी केले. प्रत्येक क्षेत्रांत तांची लेखणी नेमान चलताली. आयज आमी तांची याद काडटा कारण आयज साने गुरुजी हांचो स्मृतीदीस. भारतीय उद्योगपती घनश्याम दास बिर्ला हांची याद आयज आमी काडटा. आयज तांचो स्मृतीदीस. ते भारतीय उद्योजक तशेंच बिर्ला कंपनीचे एक प्रभावशाली अशे सदस्य. आयचे हे दिसा न्यूझीलंडान कूक बेटाचेर आपलो हक्क दाखयिल्लो. वर्स आशिल्ले 1901. तर एडविन आर्मस्ट्रॉंग हांणी पयलेच फावट FM लहरींचे प्रसारण केले आयचे दिसा 11 जून 1935 वर्सा. जोसेफ स्टॅलिन हांणी आपल्याच 8 लष्करी अधिकाऱ्यांक मारले आयचे दिसा 1937 वर्सा. तर 1970 वर्सा एनामे हेस एलिझाबेथ पी हायन्स्टींग ह्यो अमेरिकन सैन्यातल्यो पयल्यो महिला जनरल जाल्यो. तर ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 11 जून.
1: दिन विशेष.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

ऐक ना, सकाळची सुरुवात सुंदर करपा खातीर सदांच पॉझिटिव्ह विचार, ग्रॅटिट्यूड आणि बऱ्या सवयींचो वापर करपाक जाय. तुमचो पुराय दीस एनर्जीन भरिल्लो आसपा खातीर कितें गोष्टी तुमी करूंक शकता, तर सकाळची सुरवात पॉझिटिव्ह विचारांनी करपाक जाय. एक बरो ससू विचार सकाळीं सकाळीं तुमी आयकलो वाचलो जाल्यार तो विचार तुमकां दिसभर एनर्जायज्ड दवरूंक शकता, पॉझिटिव्ह दवरूंक शकता. सेकेंडली ग्रॅटिट्यूड, देवान किंवा निसर्गान आमकां ज्यो कांय गोष्टी, बऱ्यो गोष्टी दिल्या, ज्यो आमचे कडेन आसा त्यो आमकां ल्हानश्योच दिसता, पूण तांचो ग्रॅटिट्यूड आमी दवरपाक जाय. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट, सकाळीं उठना फुडें थोडे तरी मेडिटेशन तशेंच व्यायाम गरजेचो. शांत बसून थोडो वेळ प्राणायाम करप किंवा जावं हलकोसो व्यायाम करप आमच्या शरीराक आणि मनाक उर्जा देता, एनर्जी देता. आणि सगळ्यांत सोंपो आणि जो आमी केन्नाच करिना पूण करपाकूच जाय, सकाळचे कोवळे वत आमी आमच्या शरीरार घेवप. हे आमकां सादें दिसता, सोंपें दिसता, पूण आमी तें करना, पूण तें करपाक जाय. आमच्या शरिराक विटामीन डी तरी मेळटाच, पूण आमी पुराय दीस एनर्जायज्ड रावंक शकतात, सकारात्मक रावंक शकता हें केल्ल्या कारणान. हातल्यो चडश्यो गोश्टी करपाक ट्राय करात आनी पळयात तुमचो दीस कसो सुंदर पॉझिटिव्ह वता.

खासगी उमेदवार म्हणून 2026-27 गोंय बोर्डाच्या परिक्षेक बसपाक शालांत मंडळान मान्यताय दिल्या. या संदर्भात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याक सध्याच्या अभ्यासक्रमाप्रमाण थियरी, प्रॅक्टिकल आणि अंतर्गत मूल्यांकन गुणांसहित सगळ्या 10 विषयांखातीर अर्ज करचो पडटलो. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांखातीर फक्त कला आणि वाणिज्य शाखेखातीर म्हणजेच प्रॅक्टिकल नाशिल्ल्या विषयांखातीरच अर्ज करपाची सोय आसा. खासगी उमेदवार म्हणून ऑनलाईन नोंदणी करपाखातीर मंडळाचे वेब पोर्टल 16 जून ते 16 जुलै 2026 या काळात चालू उरतले असे मंडळाचे सचिव विद्यादत्त विनायक हांणी कळयला. राना खात्याकडल्यान मेळिल्ल्या शिफारसींचेर टीसीपी मंडळान ठाम निर्णय घेतला. गोयातल्या सगळ्या खासगी राना आणि वन्यजीव अभयारण्याची राखण जातली असे आश्वासन शार आणि नगर नियोजन आणि राना मंत्री विश्वजीत राणे हांणी दिला. खासगी व्यक्तींचे आणि आदी खासगी रान वर्गातल्यान काढून

दिला. खासगी व्यक्तींचे आणि आदी खासगी रान वर्गातल्यान काढून उडयल्ले वाठार हाचे सयत खासगी राना म्हणून वळखून घेतिले सगळे सर्वेक्षण क्रमांक संरक्षित उरतले अशें राणे हांणी सांगला. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मा आणि बायलांचे एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत प्रवेश केला. संवसारीक क्रमांक 10 आणि 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी सिंधून सर्तीच्या पहिल्या फेरयेत पेरूची इनेस कास्टिलोक 21-13, 21-11 अशा सेटांनी हारयली. पणजे वेळच्याय नोंद केला त्याप्रमाण गोयात कमाल तापमान 28.9 डिग्री सेल्सियस आसतले तर किमान 24.7 डिग्री सेल्सियस आसा. तशेंच कांय सुवातांनी मध्यम ते व्हडा प्रमाणात पावस पडूं येता अशें हवामान खात्यान कळयलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.

0: ऐकपा नाव शुभप्रभात ह्या कार्यावळीन आता ऐकूया वीर जवान ही वळेरी. आज ह्या वळेरीन कॅप्टन सुनील गुड्डाळकर हांची जॉन अगियार हांणी घेतिल्ली मुलाखत.
1: आकाशवाणी पणजी, वीर जवान, नमस्कार आणि योगार. आकाशवाणी पणजी घेऊन येता निवृत्त जवानांच्या जीवितांचेर आणि कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारित वीर जवान. आयचे वीर जवान कॅप्टन सुनील कुडाळकर. तांचे कडेन उलयतात गोय पोलीस खात्याचे आदले जनसंपर्क अधिकारी, होम गार्डसाचे आदले कंपनी कमांडर, तशेंच गोय सरकारच्या म्हायती आणि प्रसिद्धी खात्याचे आदले म्हायती अधिकारी श्री जॉन अगियार. वीर जवान.
2: जय हिंद आयकू बेनो, हांव जॉन अगियार, तुमकां म्हज्या कार्यक्रमांत माय मोगाचो येवकार. आज आमचे गेस्ट आसात कॅप्टन सुनील कुडाळकर रिटायर्ड, जे इंडियन नेव्हीचे सिनियर ऑफिसर आसात आणि ते इंडियन नेव्हीच्या नेव्हल एव्हिएशनात आशिल्ले. नेव्हल एव्हिएशन हो एक महत्वाचा विभाग, त्याने खूपशा जाग्यांचेर देशात महत्वाची कामगिरी केल्या. तर तुमकां आमच्या स्टुडिओन माझ्या मुगाचो येवकार कॅप्टन सुनील कुडाळकर बाब.
3: जय हिंद, थँक्यू.
2: म्हाका सांगात तुमचे शिक्षण कितले पर्यंत झाले आणि तुमकां नेव्हीन भीतर सरपाक खंयच्यान प्रेरणा मिळी?
3: माझे बी इलेक्ट्रिकल कंप्लीट झाले. झाल्यानंतर एक पेपरात ऍड आशिले, ते आय जस्ट सॉ द ऍड आणि सांगले एप्लाय करता. तसेच एप्लाय केले आणि इंडियन नेव्हीसून कॉल येले, कॉल लेटर. सो हा SSB माझी भोपालात झाली अँड आय क्लिअर्ड दॅट SSB इन द फर्स्ट अटेम्प्ट इट सेल्फ. त्याची पहिली आमची फॅमिलींत कोणूच डिफेन्सांत ना, हा पहिलोच. आणि माझी पेरंट्सची प्रोत्साहन बी मिळली, म्हाका त्यांनी सांगली की जॉईन जा, देशाची सेवा कर.
2: खूपदा असे जाता की नेव्हीन किंवा आर्मीन जॉईन जातलो जाल्यार घरच्यांचे मस्तो विरोध असता.
3: तसे काय नाशिले, तसे काय नाशिले. माझे पेरंट्स दे वेर ऑल सपोर्टिव्ह ऑफ मी यु नो फॉर जॉईनिंग आर्म्ड फोर्सेस.
2: म्हाका सांग आफ्टर SSB यू आर कमिशन इन टू द, बट तुमकां ट्रेनिंग आशिल्ली.
3: हा, माझी SSB झाल्या नंतर माझ्या बेसिक ट्रेनिंग INS मांडोवीज झाली हांगा.
2: दॅट टाइम देयर वॉज अकॅडमी
3: वेरें, या वेरें आशिल्ली. आताशीच शिफ्ट झाला ती केरला. या आमची ती 3 महिने रिगरस ट्रेनिंग, माझ्या ओरिएंटेशन असले, बिकॉज वी आर ऑल सिव्हिलियन, कम फ्रॉम द सिव्हिलियन बॅकग्राऊंड. वी आर नॉट दॅट NDA एंट्रीज दॅट तुमकां ओरिएंटेशन दिवचे पडटा. नेव्ही कितें, नेव्हीचे रुल्स अँड रेग्युलेशन्स कितें, त्याचे सगळे यू दे मोल्ड यू इन द सेन्स, ते तयार करतात तुमकां नेव्हीन लाईफ स्टार्ट करपाक.
2: आफ्टर द बेसिक ट्रेनिंग तुमकां नेव्हीन
3: बेसिक ट्रेनिंग देन वी वर प्रमोटेड एज सब लेफ्टनंट अँड देन सिन्स माझे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅचलर असले, आम्ही जामनगर गेली INS वलसुरा फॉर द बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्स करपाक.

0: तो 2 वर्षाचे कोर्स होतो.
1: मग सिव्हिल एव्हिएशन कसे मिळेल?
0: हे एव्हिएशन म्हणजे कोर्स, तो कोर्स संपल्यानंतर तुमकां ते ऑप्शन देतात. नेव्हींत देर आर 3 विभाग असतात, एक म्हणजे जनरल मरीन म्हणजे ते शिप्स, आणि एक सबमरीन, आणि एक एव्हिएशन. म्हाका ते एअरक्राफ्टात इंट्रस्टान आशिल्ल्यान हांव एव्हिएशन चूज केलो. आणि एव्हिएशन ट्रेनिंग इज इन कोचीन आफ्टर माय माझे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ट्रेनिंग वलसुराच्यान हांव कोचीन येलो. कोचीनात 1 वर्ष, 1 इयर देर वॉज अ बेसिक एव्हिएशन ट्रेनिंग. आफ्टर दॅट यू गेट युअर तुमचे फर्स्ट पोस्टिंग मेळटा, तुमकां इंडिपेंडंट पोस्टिंग.
1: खंय खंय काम केलं तुवें?
0: फर्स्ट विशाखापट्टणम, बॉम्बे, ऑल कोस्टल एरियाज. बेसिकली नेव्हींत सगळी होड बेजीस कितें आसता ती सगळी कोस्टल एरियात आसता. नेव्हल हेडक्वॉर्टर्स, देन आय एन एस हंसा वास्को, हय थंय काम केलं.
1: आणि खंय भायर, देशाच्या भायर?
0: देशाच्या भायर आम्ही डेप्युटेशन गेल्ली रशिया अँड युक्रेन.
1: गुडविल विजिट?
0: नो गुडविल विजिट, ते ऑफिस कामांसाठी गेले. ते आमचे ती, आय एम अ हेलिकॉप्टर एक्सपर्ट, तर हेलिकॉप्टर किती पहिले ओव्हरऑल मेंटेनन्स किती जाताले न्ही, ती भायर वताली, हांगा फेसिलिटी नाशिल्ली. सो आय हॅड गॉन टू युक्रेन अँड रशिया ऑन ऑफिशियल विजिट.
1: तुम्ही रिटायर जाऊच्या पहिली तुमची भूमिका नेव्हीन किती आशिल्ली आणि तुमचे मुखेल जापसालदार किंवा असे किती आशिल्ले?
0: हा बेसिकली हांव ते नेव्हल एव्हिएशनाचं इंजिनियर स्पेशलायझेशन कोर्स केला. तर आमच्या हातून बी डिफरंट एअरक्राफ्ट टायप असता, हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर असता, फायटर्स असता, आणि तुमचे मेरीटाईम रिकनेसन्स एअरक्राफ्ट असता. सो माझे स्पेशलायझेशन जो असा अँटी सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टरचे असा. सो आय हॅव सर्व्हड ऑन बोर्ड शिप्स ऑल्सो, मग शिपान काम केला आणि असे बेजानत काम केला. आणि वन्स यू ग्रो इन सर्व्हिस, तुम्ही कसे सर्व्हिसान प्रोमोट जातेर वता न्ही, तुमकां ते डिफरंट बिलेट्स मेळटली, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी
1: वाढत वतली
0: प्रमोशन मेळटा. सो हांवें नेव्हल हेडक्वॉर्टरान बी काम केला एज अ डायरेक्टर, हू हांव म्हणल्यार लुकिंग आफ्टर द स्पेअर्स, मेंटेनन्स,
1: कॉन्ट्रॅक्ट,
0: टोटली कंटले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रोल आशिल्लो म्हागेलो. नॉट नो फिजिकल वर्क, बट इट इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, प्रोक्युरिंग ऑफ स्पेअर्स, हय, आणि एअरक्राफ्टचे मेंटेनन्स, रिपेअर करवा, रिपेअर एक्सेट्रा.
1: महत्वाचे असे काम?
0: महत्वाचे म्हणजे मेन एक्विजिशन काम ते किती जाता न्ही, कॉन्ट्रॅक्ट सगळे सांग.
1: मला सांगा, नौदल अधिकारी म्हणून तुमची भूमिका, तातून कसली कसली आव्हानं तुम्ही पेलची पडली?
0: अशी असा की डिफेन्स सर्व्हिस इट सेल्फ इज अ चॅलेंज, ते लाईफ चॅलेंजिंग असतातच. आम्ही म्हणतात आमचे ड्युरिंग माय टाइम, आमच्या टायमार आम्ही शिपार बी काम करपा जाय असले आणि ऑन बोर्ड इन स्टेशन ऑल्सो. सो हांव इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून शिपान बी काम केला, अँड देन आय एम बीन इन अ एअरक्राफ्ट यार्ड ऑल्सो. सो बोथ द थिंग आय हॅव सीन, म्हणजे दोन्ही साईडी मी पळयला, शिपान कशी लाईफ असता आणि बेजान कशी लाईफ असता.
1: मला सांगत, तुम्ही दर्या नसताना सगळीकडेच उदकच उदक, काय कितले तेप तुम्ही उदकाच्या उदकान रावतात, त्यांना घरापासून पैस तुमची त्यांना अवस्था कशी जाता?
0: वन्स यू जॉईन नेव्ही हे सगळे फेस करपाकच जाय. आय मीन इट्स अ पार्ट ऑफ नेव्हल लाईफ, लाईफाचे पार्ट असता. आम्ही नेव्ही प्रोव्हाइड्स यू म्हणजे एक सपोर्ट सिस्टम असता नेव्हीत. तुम्ही केन्ना ते शिप्स डिटॅचमेंटा वतात, 2-3 महिने ते बाहेर समुद्रात उरतात, त्यांना ते देर इज अ ग्रुप ऑफ पीपल टू लुक आफ्टर युअर फॅमिली म्हणजे असतात. ते म्हणजे किती मेडिकल इमर्जन्सी झाले, चोड बाकीचे किती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट झाले, सगळे असतात. तसे म्हणजे आम्ही वी कॅन बी यु नो पीसफुली बी अवे इन डिटॅचमेंट अँड वर्क विदाउट यु नो टेन्शन. आमकां काय असना म्हणजे आम्ही जाणा की कोणी असतं ते पळोवपाक, आमची लाईक दॅट फॅमिली पळोवपाक कोणी असतं थंय. तसे आय मीन नेव्ही इज दॅट वे फॉर इट्स व्हेरी नाईस, लुक्स आफ्टर यू, युअर फॅमिली.
1: मग सांगा, लष्करी सेवेची मागणी आणि तुमचे वैयक्तिक जीन, हातून तुम्ही समतोल
0: वर्क बॅलन्स लाईफ नेव्ही देता तुमकां, इन द सेन्स दॅट तुमकां एट देर इज अ भुरग्यांक स्कूल असता एव्हरीवेअर, सगळे नेव्हल बेसान नेव्ही चिल्ड्रन स्कूल असतात. सो स्कूल इज नॉट अ प्रॉब्लेम, एकॅडमिक इयर मध्ये बी तुमचे ट्रान्सफर येले किती झाले, दॅट इज नो प्रॉब्लेम. देर आर केंद्रीय विद्यालय एव्हरीवेअर, तो एज्युकेशनचे एव्हरीथिंग इज लुकड आफ्टर. सो अँड नेव्ही इट इज नॉट दॅट ओनली काम काम काम, असे बाकीचे बी असतात.

0: पिकनिक बी आसता नेहमीची, देन
1: लेक्चर
0: रिक्रिएशन आसता, देन देर आर लेक्चर्स बाय लेक्चर्स अँड देन गेट टुगेदर्स असे असतात. दॅट मीन्स इट इज वर्क एज वेल एज युअर प्रोफेशनल लाईफ इज बॅलन्स्ड, म्हणजे समतोल असतो.
1: बट स्टील तुमचे काम केन्ना केन्ना ऑड अवर्स तुमकां काम करचे पडटा, तेन्ना घरच्यांची स्थिती मातशी, तुम्ही घरान असतकच तांकां मातशें दिसता न्ही आपलो घोव, बाकीचे घरान बाकीचे लोक बेगीन येतात.
0: दॅट वे हांव सॅल्यूट करूं जाय सगळी नेहमीची बायलांक, नेहमी कोण ती आसता नेवल फॅमिली, त्यांचो सपोर्ट जायत पडटा. फॉर दॅट मॅटर आर्मी, एअरफोर्स, नेव्हीचे, डिफेन्स, तेंचे फॅमिलीचे सपोर्ट जायत. विदाउट युअर फॅमिली सपोर्ट तुका तुझे कामात कॉन्सन्ट्रेट करपाक जाणार, तेन्ना यू आर ऑलवेज एट द बॅक ऑफ द माइंड की ते असे उरतले. आय मीन दे शूड सपोर्ट यू, बट लकीली आतां नेहमींत कोणी आसात ती फस्ट जॉयन जाता, तेमकां बी कितें हे ओरिएंटेशन प्रोग्राम उरता, ते लायफ कशी उरतले तेणी. आय मीन इट इज ऑल दे आर प्रिपेर्ड. हा, ते मी प्रिपेर करतात. तुमचो लायक युअर हजबंड वील बी अवे फॉर सच अ, यू लव टू लूक आफ्टर. अशे बी बायलां आसता की हजबंड नासतना बी ते घर शिफ्ट केल्ले आसा, चोडाचे एडमिशन केल्ले आसा, चोडाक हॉस्पिटलाक एडमिट करून ऑपरेशन बी केलं असा. सो दे बिकम मोर इंडिपेंडंट दॅन घराची बायलां, चोरडा आसा न्ही, दे बिकम मोर इंडिपेंडंट दॅट वे. दे आर नॉट डिपेंडंट ओनली ऑन द मेल्स ऑफ द फॅमिली.
1: तुम्ही एक बरी गोष्ट सांगली, दे आर वाईफ, डिफेन्स वाईफ सपोर्ट सिस्टम. तुम्ही जेव्हा देशा खातीर काम करतात त्यांना दे आर बिहाइंड सपोर्टिंग यू पीपल, सो दे आर ऑल्सो दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. असे
0: त्यांचे सपोर्ट जायत.
1: बरे, तुम्ही तुमच्या काळान तुम्ही जो कार्यकाळ आशिल्लो नेव्हीचो, तातूंतले एक अस्मरणीय असो अनुभव आमकां सांगू शकता.
0: एक्चुअली द डिफेन्स सर्विसीस ते सगळे आमची फूल सर्वीस, माझे 34 इयर्स सर्वीस नी अस्मरणीय असतात. तितूंतली थोडी गोष्ट असा की तसे तुझे किती स्मृतीपटल म्हणतात नी, स्मृतीपटलाच्या ते असतात ते भीतर. तसे देर आर सो मेनी इन्सिडंट्स. असे एक इन्सिडंट म्हणला तो, आय वॉज अ इलेक्ट्रिकल ऑफिसर ऑन बोर्ड अ शीप, म्हणजे शिपाचे इलेक्ट्रिकल, त्याचे इंटिग्रल हॅलो म्हणून उरता, इंटिग्रल अँटी सबमरीन वॉरफेअर हॅलो, तो हॅलो घेऊन आम्ही डिप्लॉयमेंटाक गेल्ली. आणि डिप्लॉयमेंट सगळे मिशन सक्सेसफूल झाले. परत येताना इट वॉज इन द मंथ ऑफ जून ऑर जुलाय, सो देर वॉज अ द सी वॉज व्हेरी रफ. तुमकां सांगता न्ही, आय जस्ट टेल यू हाऊ वॉज दॅट सी स्टेट झिरो म्हणल्यार ती काय वेव्स बी काय ना. सी स्टेट वन म्हणल्यार मातशे जास्ती वेव्स, सी स्टेट टू म्हणल्यार आनी मातशे. आमचे कितें सी स्टेट 4 or 5 म्हणल्यार अराउंड 20-25 feet वेव्स.
1: अरे बाबा,
0: वेव्स तितले वेव्स सारखे, ते कितले आमचे 4,000 or 5,000 tons शिप, ती अशी खेळणी उरता न्ही, अशे तुम्ही खेळणी उडयता उसळता, तशे वयर सकल जाताले. आणि त्यांना तुमकां काय किचन बंद, सारखे तुम्ही शिपाचे किचन बंद, तुमकां खाली ब्रेड आणि रसम मेळटा, म्हणजे कुकिंग करपाकच जाणा तुका, कुकिंगाचे वेसल्स बी काय दवरपाकच जाणा. सो दॅट वॉज अ व्हेरी टफ टाइम. सो वेन वी आर कमिंग बॅक टू, आम्ही केन्ना परत बॉम्बे येताले पोर्टाक, देन दॅट सी वॉज व्हेरी रफ इन द सेन्स इट वॉज ते कितले स्टेट 4 or 5 असतले बिलकुल, म्हणजे शिप आर क्लास शिप म्हणतात न्ही, रणजीत राणा क्लास शिप, व्हडली ती शिप, 180 meter शिप अशी सकल वताले उदकात. सकल वचून असे वयर येतले, ते येताना इतले होड पाळ येयलो. आमचे ते एअरक्राफ्ट उरता हॅलिकॉप्टर, हॅलिकॉप्टर ते हँगरात दवरपाचे उरता. सो बिकॉज ऑफ द ते सी स्टेट इतले रफ आसलो, आम्ही ते हँगरात दवरचे शकलना. तो वेव कंप्लीट वेव शिपा वयल्यान गेलो आणि हॅलिकॉप्टर डॅमेज केले कंप्लीट. हॅलिकॉप्टर वॉज टोटली डॅमेज. सो आय कॅन नेवर फॉरगेट, हांव आसलो ते माझे दोळ्या मुखार जातले ते, जाल्यार हांव काही करू शकलो.
1: उदकाचो एनर्जी इतलो पॉवरफुल असता न्ही,
0: पॉवरफुल असता. सो दॅट वॉज वन ऑफ द यु नो मोर फ्रायटनिंग एक्सपिरियन्सीस इन लाईफ. आणि म्हणजे बरे एक्सपिरियन्स म्हणजे आय वॉज अ इलेक्ट्रिकल ऑफिसर डायव्हिंग सपोर्ट वेसल, म्हणजे डायव्हिंग सपोर्ट वेसल म्हणजे जो नेव्हीचे डायव्हर्स असतात न्ही, त्यांना सपोर्ट ते वेसलाच्या ते काम करतात नेव्ही डायव्हर्स. आमकां एक टास्क येयले आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यांचे एक अंडर वॉटर विंग असता. सो एक रॉयल प्रिन्सेस म्हण ती शिप आशिल्ली, तो 150 वर्षा फाटी ती ऑफ लक्षद्वीप आयलंड ती बुडली. आमकां ऑर्डर येयले की ते कितें बुडिल्ले तुमचे आर्टिफॅक्ट्स हाडपाक जाय म्हण. सो आमी

0: एक महीने उड़ लिया अंदर लक्षद्वीप. सो दैट वॉज द बेस्ट टाइम वेयर यू नो आई आई लर्न डाइविंग ऑल्सो. इट वॉज अ वंडरफुल एक्सपीरियंस. एंड देन तो सक्सेसफुल झालो फुल मिशन. आम्ही ती सगळी तोप त्यांची ती भीतर ओल्ड ओल्ड आयटम्स सगळी बाहेर काढली अराउंड फ्रॉम 90 मीटर्स. सो दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल स्मरणीय
1: तुम्ही अंडर
0: घटना
1: वॉटर
0: ती.
1: डायविंग तेच केले?
0: हा
1: माका सांगात, नौदलातल्या आता नव्या तंत्रगिज्ञानाचो फुडार आणि दर्याच्या फुडलो हे कसे, म्हणजे कशा प्रकारच्या पुढे
0: हे ते इंग्लिशात एक शब्द असा न्ही हाय कटिंग एट टेक्नॉलॉजी. नेव्ही नेव्ही असा न्ही नौसेना असा न्ही ऑलवेज एट द फोरफ्रंट ऑफ दीस टेक्नॉलॉजी. आम्ही कितें आम्ही पहिले काम करपाचे. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण दिता तुमकां. हांव पहिले कामो 25 म्हण हॅलिकॉप्टरात काम करतालो. ते तांचे रडार बी सगळे सायझीन होडले वॉल्स ओल्ड टेक्नॉलॉजी. नंतर येले कामो 31 म्हण ते सगळे इंटिग्रेटेड. द टेक्नॉलॉजी इवॉल्व जातेर उरता एन्ड नेव्ही इन द सेन्स अपडेट जायत उरता एन्ड दॅट टू डिफेन्स टेक्नॉलॉजी अपडेट जायत उरता. आतां तुमी पळयले ड्रोन टेक्नॉलॉजी कितें यूज केला. ते फर्स्ट यूज केले अझरबैजान वर्सस आर्मेनिया वॉरात यूज केले टर्की ड्रोन. नाव द ड्रोन टेक्नॉलॉजी इज इम्प्रूव्ड सो मच. ऑल वॉरफेअर इज डन बाय ड्रोन्स ओनली. टेक्नॉलॉजी इज इन्क्रीझिंग इन डेव्हलपिंग सो मच. सो नेव्ही इज इन द फोरफ्रंट ऑफ एब्झॉर्बिंग दीस टेक्नॉलॉजी.
1: नौदळांत एक प्रभावी अधिकार जावपाक खंयचे खंयचे गुण जाय पडटात?
0: हांव तुमकां स्टार्टिंगाक सांगिल्ले न्ही SSB त कशें सिलेक्शन जाता ते लिडरशीप क्वॉलिटी तुमचे इनिशिएटिव्ह तो ऑफिसर लायक क्वॉलिटीज. हांव सांगता तुमकां कॉर्पोरेट लिडरशीप आनी मिलिटरी लिडरशिपात थोडे डिफरन्स आसतात. कॉर्पोरेट लिडरशीप इज टोटली कायंड ऑफ अ डिफरंट लिडरशीप. मिलिटरी लिडरशीप इज दॅट तुमचे लिडरशीप क्वॉलिटी दाखोवपाक जाय. इन द सेन्स यू हॅव टू कमांड रिस्पेक्ट फ्रॉम युअर ज्युनियर्स अँड युअर पर्सनल इंटिग्रिटी. तुम्ही ते वैयक्तिक तुमचे ते कॅरेक्टर असा न्ही ती तुमकां सगळे लोक तुमकां पळयतात. आय मीन यू आर दे आर लुकिंग अप टू यू एज अ रोल मॉडेल. सो यू हॅव टू डू अँड देन यू हॅव टू टेक द इनिशिएटिव्ह. तो फील्ड मार्शल मलेकशान सांगला आय विल नॉट ऑर्डर यू टू वॉर बट आय लीड यू टू द वॉर. हांव सांगना तुमकां वचा वॉर करा न्ही हांव लीड घेतलो ते उरपा जाय आनी मिलिटरी लिडरशिपात आनी कम्युनिकेशन.
1: नौदळाच्या विमान शाखेन सेवा दिवपाक सगळ्यांत म्हत्वाचे कितें आसता भूमिका?
0: हय नौदळाचे एविएशनाचे इम्पॉर्टन्स म्हटल्यार एविएशन ऑलवेज इवॉल्विंग टेक्नॉलॉजी.
1: पहिली नेव्हल एविएशन नाशिल्ले, पहिली
0: आर्मी आसले. हा पण आर्मीत बी एविएशन असा जाल्यार स्मॉल विंग. बट नेव्हल एविएशन म्हणल्यार डेक बेस्ड फायटर्स बी असतात नेहमीत. लाईक वी हॅव टू कॅरियर्स न्ही एअरक्राफ्ट कॅरियर्स. तिथून ते एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्ट तिथून लँड करतात तिथून ऑपरेट करतात. सो नौदळाचे एविएशन इज अ टेक्नॉलॉजिकली व्हेरी इवॉल्विंग फील्ड. इन द सेन्स तुमकां यू आर एक्सपोज तुमकां डिफरंट डिफरंट इक्विपमेंटाचेर काम करपाक मेळटा अँड देन यू हॅव दॅट सॅटिस्फॅक्शन वेन द पायलट गोज फॉर अ मिशन अँड केन्ना तो परते येता सांगता मिशन सक्सेसफूल झाले. ती सॅटिस्फॅक्शन तुमकां जो वैयक्तीक सॅटिस्फॅक्शन जो मेळटा न्ही ती कितें डिफरंट उरता अशें. आणि आमचे नेव्हल नौदळाचे एविएशन इज अ व्हेरी क्लोज निट फॅमिली. इन द सेन्स जो पायलट असा तो एअर ऑपरेशन्स ऑफिसर असा ग्राउंड क्रू असा आम्ही एक म्हणजे असे फॅमिली असे काम करतात. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ नेव्हल एव्हिएशन.
1: मग सांगात आता गोयात खूप असे भुरगे असतात जे नौदळात वचपाक सोदतात भारतीय सेनेन वचपाक सोदतात पण त्यांना मार्गदर्शन असे मिळणं देर इज व्हेरी लेस इन्फॉर्मेशन अवेलेबल टू देम. सो त्यांच्या खातीर कसे पावप आणि त्यांना कसे मोटिवेट करप?
0: एक्च्युली माझ्या कॅरियर हा पळयला गोवा इज दॅट गोवासन डिफेन्सा कोण जॉईन जाता ती नंबर्स कमीत असा. तर हा केन्ना गोवा असलो वी आर अ पार्ट ऑफ अ टीम. आम्ही सगळे स्कुलां वतले आशिले आणि त्यांना प्रेझेंटेशन देऊन सेम सांगता आशिले नेव्ही म्हटल्यार थोडे एक्सपोजर दिवपाचे. बट अनफॉर्च्युनेटली गोवाचे यूथ असा न्ही ते डिफेन्स इज नॉट एन ऑप्शन. बट हांव सांगता आता थ्रू यू दे शूड त्यामुळे डिफेन्साचे जॉईन जावपाचे ऑप्शन तेमी जरूर पळोवपाक जाय. म्हणजे डिफेन्स इज अ गुड ऑप्शन दॅट गिव्स यू ऑनरेबल यु नो स्टेटस इन युअर सोसायटी दॅट गिव्स यू अ गुड फिनान्शियल सिक्युरिटी दॅट गिव्स यू अ गुड यु नो सिक्युरिटी फॉर युअर फॅमिली. डिफेन्स इज वन ऑफ द ऑप्शन्स टू लुक फॉर द गोवन यूथ्स. आय थिंक दे शूड एक्सप्लोर दिस. बट वॉट आय हॅव सीन इज इन माय माझे फुल कॅरियर ऑफ 34 इयर्स

0: हॅट सीन म्हणजे कमीत गोवन्सा हा पळा इंटरॅक्ट केला मेळा.
1: तुम्ही आता त्यात डिसिप्लिन ऑल्सो इज वन ऑफ द इम्पॉर्टंट
0: इम्पॉर्टंट थिंग्स.
1: डिसिप्लिन म्हणल्यार म्हाका तुमकां सांगून दिसता की तुम्ही जेन्ना नेव्हीन आशिल्ले इन युनिफॉर्म आणि सडनली यू केम आफ्टर युअर रिटायरमेंट यू केम बॅक टू सिव्हील लाईफ, त्यांना तुमकां कसे दिसले तुम्ही थंच्या, म्हणजे हाऊ वॉज युअर ट्रान्झिशन फ्रॉम युनिफॉर्म
0: ट्रान्झिशन
1: बॅक टू सिव्हील लाईफ?
0: बट इन डिफेन्सांत कितें जाता, यू आर अ व्हेरी क्लोज सोसायटी इन द सेन्स यू नो यू तुम्ही एकच जाग्यार रावतात, सगळे डिफेन्साचे जाता. फॉर मी नाव हांव आतां भायर सिव्हिलियन सोसायटींत रावता, बट फॉर मी आतां ट्रान्झिशन तितलें डिफिकल्ट जाणा इन द सेन्स यू नो, बट देर आर समटायम्स थोडे डिफिकल्टी जाता एडजस्ट जावपाक, बट ओवर अ पिरियड ऑफ टायम दॅट्स ओके, आय मीन एडजस्ट जावपाक जाता.
1: पूण हातूंतले डिफरन्स कितें दिसले तुमकां?
0: डिफेन्स म्हळ्यार आमी वी गो इन टू एव्हरी डिटेल इन द सेन्स यू नो, आमकां स्टेप बाय स्टेप हीच जाय करपाक जाय. आतां मिटींग आसले हाऊसिंग सोसायटीचे मिटींग आसा, आमी प्रिपेर करून वता कितें उलोवपाक जाय, कितें आसा हेजे पॉईंट कितें आसा. आय मीन वी आर ऑल दॅट वे वी हॅव आमच्या तशें ट्रेन केल्लें आसा. आय मीन एनीथींग वॉट यू डू इज यू शूड नो वॉट यू आर टॉकिंग अबाउट अशें ते डिफरन्स. आनी ते टायमाचे म्हणल्यार टायम म्हणल्यार एटलिस्ट बी 10 मिनिट्स अर्ली टू द यु नो शेड्युल्ड टायम.
1: बरें कॅप्टन साहेब, आमचे भुरगे जे पळय गोंयचे भुरगे जे पळय आसात जे डिफेन्सान जॉयन जावपाक सोदतात, तांकां खूब आवड आसा, ते प्रिपेर करतात, तांकां तुम्ही कशे मोटिवेट करतले, कशे मेसेज दितले?
0: डिफेन्स जॉयन डिफेन्स सर्वीस इज अ गुड ऑप्शन, जॉयन जावपाक जाय, ट्राय करा. आमच्या टायमार काय आमकां तितले साधना नाशिल्ले की टू गेट दॅट इन्फॉर्मेशन. आता तुमकां सगले ऑन अ क्लिक ऑफ अ बटन तुमकां सगले नॉलेज आसा, इंटरनेटार सगले मेळटा.
1: एन्ड
0: आता कोचिंग सेंटर्स बी आसात,
1: तुमकां ती इंटरेस्ट
0: आमकां तितले नॉलेज नाशिल्ली. डिफेन्स डेफिनेटली यू शूड ट्राय इट एज अन ऑप्शन फॉर युअर कॅरियर.
1: इट इज
0: वन ऑफ द बेस्ट कॅरियर्स. एन्ड देर इज नथिंग लाईक सर्विंग फॉर युअर नेशन.
1: येस,
0: the satisfaction you get when you wear that uniform, the pride you feel when you wear that uniform, and then once you know that you are giving your bit to the nation, that feeling itself is wonderful. So I urge all the Goan youth to consider defense as an option for the career.
1: Yes, Captain Kudalkar sahib, baresle tumhi amcha studio na ile amcha aikupyan khub mahatvache khubri sanglyo, tumche anubhav sangle, tumka akashvanicha vatin dev bare.
0: Thank you so much. Ha, tumche bhi aabhari asa maka invite kele, maje kide views asa ti experience asa share karche. Thank you. Jai Hind.
1: Jai Hind.

0: वीर जवान, आयचे वीर जवान कॅप्टन सुनील कुडाळकर, तांचे कडेन उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान संकल्पना श्री जॉन आगियार, प्रस्तुती उषा योगराज नायक, निर्मिती पालो डॉक्टर साईश देशपांडे, कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आमच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: वीर जवान ह्या वळेरेन आयकून आयज तुमी आयकले कॅप्टन सुनील कुडाळकर हांची जॉन आगियार हांणी घेतिल्ली मुलाखत.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
3: वेव्स
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.

ऐकनाथ साने गुरुजींचं स्मृतिदिस. ते एक महान मराठी साहित्यिक असले, तसेच स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि शिक्षक असले. श्यामची या हजरामर कादंबरीचे लेखक म्हणून ते घराघरात ओळखले होता. नाशिकच्या जेलीन असताना त्यांनी ह्या पुस्तक बरेदले श्यामची आई त्यांच्या यादी खातीर. ऐकपना ताणी ल्हान भुरग्यां खातीर खूप उच्च दर्जाचे असे बाल साहित्य निर्माण केल्ले आसा. आयच्या पिळगेन ते जरूर वाचचें.

0: शुभ प्रभा ऐक पेनो आता ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. शैक्षणिक वर्स 2025-26 इयत्ता 9वी आनी 11वीच्या नापास विद्यार्थ्यांक इयत्ता 10वी आनी 12वेत खासगी उमेदवार म्हण 2026-27 गोंय बोर्डाच्या परिक्षेक बसपाक शारान मंडळान मान्यताय दिल्या. गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती खात्यान उदयपूरच्या अस्तंत विभाग सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्यान पणजेच्या संस्कृती भवन हांगा चिरंकण ह्या राष्ट्रीय पावण्यावेल्या समकालीन चित्रकला शिबिराचे उक्तावण केले. नामनेची बालरोग तज्ञ आनी नवजात शिशू वैज डॉ अर्मिदा फर्नांडीस हांचो पद्मश्री पुरस्कारान भोवमान केलो. अर्बन चॅलेंज फंड खाला गोंयान सादर केल्ल्या प्रस्तावांक बेगोबेग मान्यताय मेळोवपा खातीर केंद्र सरकाराची मजत मागल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय सरकाराच्या प्रादेशीक

0: آداب، خبرنامے کے ساتھ میں اسدُللہ، پہلے اس وقت کی
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार, रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन। पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना। पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार। वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू। आता सविस्तर बातम्या। भारताचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणारे निवडून येणारे पंतप्रधान होण्याचा मान मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्व स्तरातून काल अभिनंदनाचा वर्षाव झाला। जागतिक स्तरावरील नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारा ठराव काल मंजूर केला। नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित रालोआच्या बैठकीत विशेष राजकीय ठराव मांडण्यात आला, त्याला सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं। या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांची नक्की पूर्तता होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। 2014 रालोआ सरकारवर विश्वास ठेवलेल्या जनतेचा आत्मविश्वास आता दुणावला आहे। योग्य उद्दिष्ट ठेवून सरकार चालवलं तर वेगानं विकास घडू शकतो हे पहिल्यांदा घडलं। इतक्या दीर्घकाळ सेवेची संधी मिळणं हे जनतेच्या परिपक्वतेचं लक्षण असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं। देशाचा वाढता विकासदर, तिहेरी तलाक विरोधी कायदा, सीएए, भारतीय न्यायसंहिता, एक पद एक पेन्शन आदींचा संदर्भ देत विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया अशीच सुरू राहील असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं। एका तपाचा हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशानं पहिल्यांदाच आपली क्षमता ओळखून अस्थिरतेच्या काळात महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केल्याचं मोदी यांनी नमूद केलं। या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह रालोआची सत्ता असलेल्या सर्व 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच आघाडीतील भागीदार पक्षांचे नेते उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत देशाबरोबरच राज्याच्या विकासालाही नवी दिशा मिळाली आहे। पंतप्रधानांचा हा विक्रमी कालखंड देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण काळ असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना काढले। गेल्या 12 वर्षात राज्याला पंतप्रधानांनी भरीव सहकार्य केलं असून राज्यातील अनेक महत्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राकडून पाठिंबा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या। मोदी यांनी त्यांच्या विक्रमी कारकिर्दीमध्ये देशवासियांमध्ये विश्वास निर्माण केल्याचं सांगून मोहोळ म्हणाले,
2: कठोरपणे कर्तव्याचे पालन, निर्णय घेण्याची इच्छाशक्ती, दूरगामी विचार करण्याची क्षमता, संकल्पना सिद्धीमध्ये परावर्तित करण्याचे सामर्थ्य, देशातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची हातोटी आणि जगासमोर देशाचा सन्मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या मिश्रणातून मोदीजींचे नेतृत्व उजळले आहे। सरकार घोषणा देते आणि त्या प्रत्यक्षात येतात याची अनुभूती सामान्य नागरिक आता घेतो आहे। विकास आणि विरासत या दोन्हींचे महत्व समान पद्धतीने रुजणारा नेता ही मोदीजींची सार्थ ओळख बनली आहे। जनतेच्या हृदयस्थान निर्माण करणाऱ्या मोदीजींना परमेश्वर उदंड आयुष्य आणि ऊर्जा देवो, या निमित्तानं पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं ही शुभेच्छा।
1: नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या संचालक मंडळाच्या परिषदेच्या 11व्या बैठकीचं अध्यक्षपद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत। विकसित भारत ऍट 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास या संकल्पनेवर आधारित ही बैठक होणार आहे। या बैठकीत उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकास वृद्धी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही चर्चा केली जाईल। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या सदस्य कंपन्यांच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे। आयसीसीचे अध्यक्ष ब्रिजभूषण अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यात नवी दिल्लीत काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली। पश्चिम बंगालची आर्थिक क्षमता आणि विकासाच्या संधींबाबत उद्योगांचा वाढता विश्वास यातून दिसून येतो। या बैठकीत राज्याच्या विकास कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी आयसीसीनं दर्शवली आहे।

पोहोचवण्यासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असूनही पश्चिम आशियात तणाव वाढला असतानाच इराणच्या सततच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन लष्करानं काल इराणमधील अनेक लक्ष्यांवर पुन्हा हल्ले केले. वाटाघाटी रखडल्यामुळे इराणला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. तर धमक्या आणि दबावाखाली आपण वाटाघाटी करणार नाही असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधींनी स्पष्ट केलं. या संघर्षामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रतिपिंप $93 वर गेल्या आहेत. हुरमुझची सामुद्रधुनी सर्व जहाजांसाठी बंद असल्याबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केले आहेत. कॅनडामध्ये समाज माध्यम कंपन्यांनी त्यांची सुविधा सुरक्षित असल्याचं सिद्ध केल्याखेरीज 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमांवर खाती उघडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात हानिकारक सामग्रीच्या 7 श्रेणी दिल्या आहेत. त्यामध्ये आत्मघाताला प्रोत्साहन, हिंसा किंवा द्वेष भडकवणारी सामग्री आणि संमतीशिवाय काढलेली खासगी छायाचित्र यांचा समावेश आहे. वयावर आधारित समाज माध्यमांवर निर्बंध लादणाऱ्या किंवा प्रस्तावित करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि इंडोनेशियानंतर आता कॅनडाचाही समावेश झाला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते काल मुंबईत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. या कायद्याची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक कार्यचौकट तयार करण्यात येणार असून या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एक आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचं महाराष्ट्राचं उद्दिष्ट आहे असं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व आस्थापनांनी पॉश कायद्यानुसार अंतर्गत समित्या स्थापन करणं अनिवार्य आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यासारख्या विविध क्षेत्रातील 108 कलाकारांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांचीही निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, बारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांमध्ये 25,000 रुपये रकमेसह ताम्रपत्र प्रदान केलं होतं. अकादमी फेलोला 3 लाख रुपये रक्कम दिली जाते तर अकादमी पुरस्कारांमध्ये 1 लाख रुपये रकमेसह ताम्रपत्र दिलं जातं. संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते एका विशेष समारंभात प्रदान केले जातील. वस्त्रोद्योगासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेच्या 3रा टप्प्याअंतर्गत केंद्र सरकारनं 22 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या 3रा टप्प्याअंतर्गत 96 कंपन्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये 12,822 कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक आणि 58,000 कोटी रुपयांहून अधिक अपेक्षित उलाढाल यांचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात महाराष्ट्रातील 2 जवानांचा काल मृत्यू झाला. यापैकी अर्जुन जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील शहापूर इथले असून विक्रम बाळकृष्ण हे ऐरोली इथले आहेत. जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू होत असून ती 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळवली जाईल. यंदा 48 संघ सहभागी होत असल्यानं ही विश्वचषकाच्या इतिहासातली सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. यजमान असलेल्या 3 देशांनी यात थेट प्रवेश मिळवला आहे तर उर्वरित 45 संघांनी 2 वर्षांच्या पात्रता फेरीतून आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलै रोजी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी धाडसी निर्णयांची प्रक्रिया सुरूच राहणार. रालोआच्या अभिनंदन बैठकीत पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन. पश्चिम बंगालमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची योजना. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आदर्श प्रणाली उभारणारं देशातलं पहिलं राज्य बनवण्याचा महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांचा निर्धार. वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा आणि जगातली सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा 2026 फिफा विश्वचषक आजपासून सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: राष्ट्रीय खबरो दिता, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रात आयज नीती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा गोंय कारवार रेल्वे सेवेचो शुभारंभ करपाक गोंयांत दाखल झाले. नामनेची बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू वैज डॉ आर्मिदा फर्नांडीस हांचो पद्मश्री पुरस्कारान भोवमान झालो. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मा हांणी बायलांच्या एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेंत प्रवेश केलो. आता पुराय खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रात आयज नीती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. विकसित भारत खातीर प्रधानमंत्र्यांच्या टीम इंडिया दृष्टीकोनाप्रमाण ह्या वर्षाचो विषय विकसित भारता खातीर विकसित भारत एट 2047 खातीर सर्वसमावेशक मानवी विकास ही संकल्पना पिराय प्रदेश लिंग वा सामाजिक आर्थिक फाटभूंय हांचो विचार करिनासतना दरेका भारतीयाच्या कल्याणाचेर आनी उदरगतीचेर भर दिता. हो दृष्टीकोन चालीक लावपा खातीर आनी देशातल्या दरेका नागरिका खातीर ताचे ठोस आनी मेजपा येवपासारखे परिणामात रुपांतर करपाच्या पद्दतीचेर गव्हर्निंग काउन्सिल बसकेत चर्चा जातली. हे बसकेत वेगवेगळ्या राज्यांचे मुखेलमंत्री आनी केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल एकठांय येवन सर्वसमावेशक मानवी विकास आराखड्याचेर चर्चा करतले. देशातल्या 140 कोटी नागरिकांच्यो आकांक्षा नक्कीच पुराय जातल्यो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. तांणी नमूद केले की राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएन सदांच देशाचो विश्वास दृढ केला. नवी दिल्लीत भारत मंडपम हांगा आयोजित एनडीएच्या बसकेत ते उलयताले. काँग्रेसीच्या विश्वासघाता उपरांत देशातल्या जनतेन एनडीए सरकाराचेर विश्वास दवरला अशें तांणी म्हणलें. 2014 उदेल्लो आशेचो सूर्य आज एका नव्या आत्मविश्वासाच्या किरणात रुपांतरीत झाला अशें तांणी सांगले. योग्य हेतून सरकार चलयल्यार विकासूय वेगान जाता हे देशातल्या जनतेन पयलेच फावट अणभवला अशें तांणी म्हणले. एनडीए सरकाराच्या ह्या 12 वर्सांच्या काळात 25 कोटी परस अधिक लोकांक गरिबीतल्यान भायर काढल्यात. हे सरकाराची धोरणां आनी दिशा योग्य आशिल्ल्याचे निदर्शक आसा अशें तांणी नमूद केले. देशातल्या जनतेक राष्ट्रीय स्तरावेल्या राजकीय स्थिरतेचे म्हत्व समजलां अशें तांणी सांगले. 2014 आदीची कांय दशकां ही व्हड अस्थिरता आनी गोंधळाची आशिल्ली ज्याका लागून देशाक व्हड फटको बशिल्लो अशें तांणी नमूद केले. आतां जनता एक स्थिर सरकाराची कामगिरी पळयता आनी ताच्या निर्णायक क्षमतेचे कौतुक करता अशें तांणी म्हणले. देशातलो प्रत्येक नागरीक विकसित भारताचे सपन पळयता आनी हे सपन आतां फक्त एखाद्या व्यक्तीपुरते सरकारापुरते वा राजकीय पक्षापुरते मर्यादीत उरुना अशें मोदींनी म्हणले. हे सपन आनी संकल्प आता देशातल्या प्रत्येक व्यक्तीचे झाला आनी प्रत्येकान ह्या सपनाच्या पूर्तते खातीर आपलो प्रत्येक खीण समर्पित करपाक जाय हाचेर तांणी भर दिलो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा गोवा कारवार रेल्वे सेवेचो शुभारंभ करपाक गोंयांत दाखल झाले. दाबोळी विमानतळार तांच्या आगमना उपरांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्ले. ह्या वेळार अखिल गोवा कन्नड महासंघान रेल्वे मंत्र्यांची भेट घेवन एक निवेदन सादर केले. ह्या निवेदनात गोवा विजयपूर आनी गोवा बेळगांव मजगती थेट रेल्वे सेवा सुरू करपाची मागणी केल्या. महासंघाच्या मतान ह्या नव्या रेल्वे सेवाक गोंय आनी कर्नाटक मजगती प्रवास करपी हजारांनी प्रवाशांक व्हड थाकाय मेळटली. तशेंच दोनी राज्यांमधली सामाजीक सांस्कृतीक आनी अर्थिक संबंध घट करपाक मदत जातली.
1: India, only years from 2014 to 2046, will be the golden chapter. Under the leadership of Sri Narendra Modi ji, our country has completely transformed. I am in Goa today and tomorrow to celebrate 12 years of good governance.
0: देशाचो नवीकरणीय ऊर्जेचो प्रवास हो जगातलो सगळ्यात उल्लेखनीय यशोगातापैकी एक थारला अशें नवीन आनी नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात उलयतना जोशी हांणी म्हणले की पीएम सूर्यघर योजनेचो लाभ लागीं 42 लाख कुटुंबांक जाला जाका लागून नागरीक फक्त वीज वापरकर्ते उरनासतना स्वच्छ उर्जेचे उत्पादक जाल्यात. मंत्र्यांनी नमूद केले की वीज बिलामदी सरासरी सुमार 71% घट झाल्या आनी खुपशा लावार्थ्यांचे वीज बील शून्य झाला. पीएम सूर्यघर आनी पीएम कुसुम सारखे उपक्रम नवीकरणीय उर्जेची उपलब्धता वाढोवपाच्या आनी शाश्वत विकासावरवी नागरिकांक सक्षम करपाच्या सरकाराच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आसा.

0: असे त्यांनी म्हणाले. या कार्यावेळावेळार मंत्र्यांनी भारतातल्या तरंगत्या सौर उर्जा प्रकल्पांच्या क्षमतेच्या मूल्यांकनाबाबतच्या अहवालाचेर उजवाड घालो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावल्यो खबरो. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सोफिया हांगा बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव हांची भेट घेतली. यावेळार परराष्ट्र मंत्र्यांनी भारत आणि बल्गेरिया मधल्या घटमूट द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक घट्ट झाल्यान निर्माण झाल्यो नवीन संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करपाक आणि विविधते खातीर अधिक लागीच्या द्विपक्षीय सहकार्याची गरज या मुद्द्यांचे उजवाड घालो. सोशल मीडियाचेर केल्ल्या एका पोस्टात डॉ जयशंकर हांणी सांगले की वेपार आणि गुंतवणूक, वखद निर्माण म्हळ्यार फार्मा, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रामधले सहकार्य अधिक घटमूट करपाक विशी ताणी चर्चा केली. तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचेरूय ताणी विचार विनिमय केलो. या पयली डॉ जयशंकर हांणी सोफियात नॅशनल हिस्टॉरिकल म्युझियमाक भेट दिली. थंय ताणी 1000 वर्सांचो इतिहास दर्शोवपी कलाकृतींचो संग्रह पळयलो आणि बल्गेरियन आपल्या समृद्ध इतिहासाचे आणि सांस्कृतिक दायजाचे वेगवेगळे पैलू कशा तरेन जतन केले हे समजून घेतले. देशात सैमीक वायूचो उणाव ना असे केंद्रीय पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. सरकार घरांक पाईप नॅचरल गॅस म्हळ्यार पीएनजी पुरवण वाढयता आणि एलपीजी जोडणीचे पीएनजी जोडणीत रुपांतर करपाचे यत्न सुरू असतात असे त्यांनी सांगले.
2: ग्लोबल सिच्युएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा जाल्ले एनडीएचे बसकेंत 35 राजकीय पक्षांच्या वट्ट 75 प्रतिनिधींनी वांटो घेतिल्लो असे भाजपा फुडारी नितीन नबीन हांणी सांगले. प्रसार माध्यमांकडे उलयताना नबीन हांणी सांगले की एनडीए फुडाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे फुडारपणा खातीर उपकार मानले आणि इतिहासिक टप्प्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. देशातल्या 140 कोटी लोकांखातीर हो अभिमानाचो खीण असोय उल्लेख त्यांनी केलो. प्रधानमंत्री मोदी हांच्या फुडारपणा खाला भारत विकसित भारत या ध्येयाकडेन वता असे नबीन हांणी सांगले. प्रधानमंत्र्यांचो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हो मार्गदर्शक मंत्र देशभरातल्या लोकांक एकामेकाकडे जोडटा असे त्यांनी सांगले. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मा हांणी बायलांच्या एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत प्रवेश केलो. संवसारीक क्रमांक 10 आणि 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी सिंधून सर्तीच्या पहिल्या फेरयेत पेरूची इनेस कास्टिलोक 21-13, 21-11 अशा सेटांनी हारयली. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ आणि माहे, ओडिशा, उपहिमालयीन अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा काय सुवातींनी पावस पडपाचो अदमास काढला. तशेंच अंदमान आणि निकोबार जुव्यांत, बिहार, दर्यादेग आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, गंगेटीक अस्तंत बंगाल, कोकण आणि गोय, तमिळनाडू आणि ईशान्य भारत हांगाय काय सुवातींनी पावस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट काय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयज निती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. केंद्रीय रेल्वे मंत्री व्ही सोमण्णा गोवा कारवार रेल्वे सेवेचो शुभारंभ करपाक गोंयात दाखल जाले. नामनेची बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू वैज डॉ आर्मिदा फर्नांडीस हांचो पद्मश्री पुरस्कारान भोवमान झालो. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत पीव्ही सिंधू आणि तन्वी शर्मा हांणी बायलांच्या एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत प्रवेश केलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30.

वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान। दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकून चित्र संगीत या कार्यक्रम येऊकार ऐकूया आप मुझे अच्छे लग्ने लगे ह्या फिल्मातले गीत. देव कोहली हांची रचना, राजेश रोशन हांचे गीताक संगीत, उदित नारायण हांचो गीताक आवाज.

नमस्कार, हांव दिवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवन सांस्कृतीक केंद्रात आयज निती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्षपदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आसतले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा गोवा कारवार रेल्वे सेवेचो शुभारंभ करपाक गोंयांत दाखल जाले. शैक्षणिक वर्स 2025-26 इयत्ता 9वी आनी 11वीच्या नापास विद्यार्थ्यांक इयत्ता 10वी वा इयत्ता 12वेंत खासगी उमेदवार म्हण 2026-27 गोंय बोर्डाच्या परिक्षेक बसपाक शालांत मंडळान मान्यताय दिल्या. गोंय सरकाराच्या कला आनी संस्कृती खात्यान उदयपूरच्या अस्तंत विभाग सांस्कृतीक केंद्राच्या सहकार्यान पणजेच्या संस्कृती भवन हांगा चिरंकण या राष्ट्रीय पावण्यावेल्या समकालीन चित्रकला शिबिराचे उक्तावण केले. अर्बन चॅलेंज फंड खाला गोंयांत सादर केल्ल्या प्रस्तावांक बेगोबेग मान्यताय मेळोवपा खातीर केंद्र सरकाराची मजत मागल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंयांतली सगळी खासगी रानां आनी वन्यजीव अभयारण्यां राखून दवरतले अशें राना मंत्री विश्वजीत राणे हांणी आश्वासन दिलां. राज्य रस्तो सुरक्षा मंडळाचे पुनरावलोकन बसकेंत फाटल्या 2 वर्सांत गोंयांत रस्त्यार जावपी अपघातांचो आंकडो सुमार 17% उणो जाला अशें स्पश्ट केलां. सिडनीत चालू आशिल्ल्या ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन सर्तीत पीव्ही सिंधू आनी तन्वी शर्मा हांणी बायलांच्या एकोडी सर्तीच्या दुसऱ्या फेरयेंत प्रवेश केलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकपन तुम्ही ऐकत चित्रसंगीत ही कार्यक्रम आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदा वयल्यान ह्या गीता सांगातान आयची चित्रसंगीत हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ इतल्यान सोंपता.

0: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे महादेव चॅनल। मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत। सुरुवात करूया अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिगीताने।

श्रोते हो, रवींद्र साठे यांच्या स्वरातील गीत नुकतंच आपण ऐकलं. पुढे जाताना ऐकूया पद्मजा फेन आणि जोगळेकर यांच्या स्वरातील गीत.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदला वैल्या नाईक बनो तुम्ही ऐकतात कांताराची कार्यवळ निमाणे सुवाते. कांताराच्या या कार्यवळीने ऐकूया ऑगस्टिनो दिक्रूज ह्यांच्या आवाजातल्या कथा.

233 म्हणजे 1287 किलोहर्ट्झ ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल ऐकपॅनो 11:05 दिली असा गाता रही मेरा दिल या कार्यवळीन तुमका सगळ्यांक येवकार. ऐकूया कार्यवळीतले पहिले गीत अंकित तिवारी आणि तारा सुतारिया हांच्या वजांत. प्रिन्स दुबे हांची गीत रचना ऐकूया एक विलन रिटर्न्स या फिल्मातल्या.

एक बेनो अंकित तिवारी हांच्या वजान निघते सुमेकली एक विलन रिटर्न्स ह्या फिल्मातल्यान मनोज मुंतशीर हांची गीत रचना. कार्यावळीन मुखावेल्या सुवातेर आयकूंक दिता श्रेया घोषाल हांचो आवाज हाफ गर्लफ्रेंड ह्या फिल्मा खातीर. जोडस्वर फरहान सईद हांचो आनी गीत रचना कुमार हांची.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफएम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: दोनशे 33.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झ जुळटून आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवचंदला वेल्यान गाता रेहमेरातील ही कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरता आसतना आयकूंक दितात शादी का लड्डू या फिल्मातल्यान शान आणि महालक्ष्मी अय्यर हांच्या आवाजांत विशाल दादलानी हांची गीत रचना, संगीत विशाल शेखर हांचे.

ऐकमानो नितेश सुमेकले सिम्बा ह्या फिल्मातल्यान राहत फतेह अली खान, असीस कौर आणि तनिष्क बगची हांच्या आवाजात ते गीत. गीत रचना रश्मी विराग हांची आणि संगीत तनिष्क बगची हांचे. कार्यावळीन निमण्या सुवातीर ऐकूया झंझीर ह्या फिल्मातल्यान वाजीत आणि पलक मुच्छल हांच्या आवाजात ते गीत.

0: ऐकपानो सुंदर अशा या गीता संगताक आयची गाता रहे मेरा दिल ही कार्यवाहीतल्यान सोपता.
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

तर 30 मिनिटांचेर कलात्मक गोंय ह्या कार्यावळीत आयज ऐकात होव्यो. सादर करता साईश देशपांडे. 8:45 समाचार संध्या, 9 वरांचेर News@9, 9:15 स्पॉटलायट, 9:30 कंट्री वायड आनी 9:45 इनसायट्स ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. 10 वरांचेर आयकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पंडित देवेंद्र मुर्डेश्वर हांच्या बासुरी वादनात राग मालकौस आनी 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीतात आर के श्रीकंठन हांच्या गायनात राग पूर्वा कल्याण, राग काफी आनी राग नरदनाद मेळे. 11:10 आयच्या दिसापुरती तिसरी आनी निमणी सभा सोपतली. हे आशिल्ले आमच्या महादेव चॅनलाचेर वितरपाच्यो आयच्या दिसाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

ऐकपानो आता एक नदर 105.4 मेगाहर्ट्झ सेंटर FM रेनबोच्या कार्यवेंचेर 12:10 तुमका ऐकूंक मेळटली चित्ररंजन ही कार्यावळ. 1:05 आसतली कातारांची कार्यावळ. 2:00 आयकात नाट्यगीता. 2:32 पश्चिमी संगीताची कार्यावळ ज्युकबॉक्स. 3:00 आफ्टरनून मेलडीज. 3:30 आसतली प्रायोजित कार्यावळ NCERT उमंग. 4:05 पश्चिमी मागणी गीतांची कार्यावळ आसतली. 5:10 ग्लोबल बीट्स. 5:35 भावगीता. 5:15 ऐकात रेनबो सांज. 7:45 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आसली. 8:00 कातारा. 8:30 आसतली सदाबहार गीतां. 9:00 ऐकात प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमिया. 9:30 स्पॉटिंगली योज. 10:05 आरजेस चॉईस. 11:10 द मेलो आर. 12:05 आयच्या दिसापुरती FM रेनबोरवी सभा सोपतली. तर ह्या आशिल्ल्या आमच्या म्हादय चॅनलाचेर तशेंच FM रेनबोत वितरपाच्या आयच्या दिसाच्यो तरेकवारश्यो कार्यावळी.

दोनशे 3300 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ सेंटर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. ऐकपानो 12:05 झाली असा वेळ झाला अस्तुरी या कार्यवाहीचं.

0: आयकप्यानो, सुंदर अशा ह्या गीता उपरांत आतां आमी आयकुया तुज्या सुखाची चावी खंय आसा ह्या विशयाचेर ग्वादलोप डायस हांचे उलोवप.
1: प्राचीन काळांत धरून आज मेरेन वचत त्या क्षेत्रांनी मनशान बरीच प्रगती केल्या. एका वेळार रानवटी जीण जगपी मनीस आतां खूब बदल्ला. ताचे रहन सहन, चाल चलणूक, जेवण खाण, विचारश्रेणी आनी अशा सर्व अंगांनी ताचें सुदारप जालां. काल पासून चलत भोंवपी मनीस आज विमानांनी उडाण भरता. संवसाराच्या एका कोनशाक

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात

0: आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावां मदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलात.
2: गाव आणि हाव.
3: 233° 1' म्हळ्यार 1287 kHz तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आणि ऐकपनो स्वर संगम या कार्यावळीत आता ऐकूंक दिता विदुषी किशोरी आमोणकर हांच्या गायनात राग गौड सारंग.

ऐकपानो नुकतेच तुम्ही ऐकले विदुषी किशोरी आमोणकर यांच्या गायनात राग गौड सारंग आणि ह्याबरोबरच आईची अस्तुरी ही कार्यवळीतल्यान सोपता.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. इथेनॉल मिश्र पेट्रोलाच्या कांय वेरियंटाचेर सरकारान अबकारी कर माफ केला. केंद्रीय अर्थ मंत्रालयान अधिसुचोवणीन 22, 25, 27 आनी 30% इथेनॉल आशिल्ल्या पेट्रोलाक केंद्रीय अबकारी करातल्यान सूट दिल्या अशे जाहीर केला. शेतकारांचे कल्याण सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा आनी तांकां तांचे जिवीत शक्य तितले सोपे करपा खातीर सगळे यत्न करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. संस्कृती मंत्रालयान 2024-25 वर्सा खातीर संगीत नाटक अकादमी फेलोशीप आनी संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तशेंच 2024-25 वर्सा खातीर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जाहीर केल्यात. नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात नीती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेचे अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात. अमेरिकेन इराणाचे लष्करी हल्लो केल्ल्यान तेहरानान हॉर्मुझची समुद्रधुनी बंद करपाची घोषणा केल्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी महान क्रांतिकारक देशमुगी आनी अमर शहीद पंडीत रामप्रसाद बिस्मिल्ला हांका तेंच्या जयंती निमतान आर्गां ओपल्यात. गोंय सरकारच्या कामगार आयुक्त आनी रोजगार कार्यालयावरवी 14 जूनाक सकाळी 10 ते सांजे 5 मेरेन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियम हांगा मेगा जॉब फेअर 2026 आयोजन केलां. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान सुरू केल्ल्या 90 दिसांच्या 5वे गोंय निवळ गोंय मोहिमेन वांटो घेवपाक सरकारान पंचायती, नगरपालिका, जैवविविधताय वेवस्थापन समिती, आपमजतगड शिक्षणीक संस्था, सरकारी खाते, कॉर्पोरेट संघटना, एनजीओ आनी भौशीक पंगडांक आमंत्रीत केल्यात. आनी गोंय कोंकणी अकादमीन कोंकणी साहित्य पुरस्कार आनी कोंकणी भाषा सेवा पुरस्कारा खातीर अर्ज आनी शिफारशी आपयल्यात, जे 2 वर्गांनी दितले. अर्ज सादर करपा खातीर 22 जून 2026 ही निमणी तारीख आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: QR कोड स्कैन करो, 5,000 का कैशबैक पाओ। वाह, दिन बन गया।
1: UPI पिन एंट्रिंग सिर्फ पैसे भेजने के लिए है।
2: RBI कहता है,
1: जानकार बनिए, सतर्क रहिए।
3: ऐकपनो कानावळा या करवीतले निमणे कातार तुम्ही निघते सहकरे आणि या कातारा संगता गायची ही करवीतल्यान सोपता 233° एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल। आता बरोबर 1:30 मिनिटांचे ऐकूया मराठीतल्यान खबरो जे आम्ही मुंबई केंद्रावेल्यान।

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा। महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेता अरुण नलावडे यांचा सन्मान। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक सुरू आहे। 2047च्या विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे। देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय आहेत। यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे। या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहेत। शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमापैकी एक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। यासंदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे। शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही। शेतकरी हेच देशाची अन्न सुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं रक्षण आणि कृषी क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना या माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जात असलेल्या पाठबळाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संदेशातून केलाय। किसान क्रेडिट कार्ड शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांसाठी लाभदायक ठरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल सोफिया इथं बल्गेरियाचे प्रधानमंत्री रुमेन रादेव यांची भेट घेतली। यावेळी भारत आणि बल्गेरिया यांच्यातले मजबूत द्विपक्षीय संबंध, दोन्ही देशांमधली धोरणात्मक द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ झाल्यानं निर्माण झालेल्या संधी आणि वाढत्या अस्थिरतेच्या काळात जोखीम कमी करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज या विषयांवर चर्चा केली। दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, सेमीकंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ, संरक्षण, गतिशीलता, पर्यटन आणि सर्जनशील मनोरंजन उद्योग या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक वाढवण्याबाबत चर्चा झाली असं जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। यानंतर डॉ जयशंकर कुल तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी आज फिनलंडला भेट देणार आहेत। ही चर्चासत्र बदलतं जग, जागतिक प्रादेशिक आणि स्थानिक दृष्टिकोन या विषयावर आयोजित केली जाणार आहे। राजस्थानात जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड इथं 20 किलोवॅट क्षमतेच्या FM ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

ट्रान्समीटरचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जयपूरमधील आकाशवाणीच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला जयपूरच्या खासदार मंजू शर्मा, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी धोरणात्मक पायाभूत सुविधांवर भर दिला, सीमावर्ती भागातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्याबाबतच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसच्या नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. हे अत्यंत निकडीचं प्रकरण असून त्यावर लवकर सुनावणी घ्यावी अथवा एका ओळीचा अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं उद्या या प्रकरणाची सुनावणी निश्चित केली आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काँग्रेसचे सरचिटणीस, प्रियंका गांधी वड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसंच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश शिक बारकाई यांनी आज सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रकाश यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. याआधी तृणमूलच्या सुखेंदू शेखर राय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थमंत्रालयानं आज यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले दोन जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरवली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलाकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईत या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. उत्तर प्रदेशात गंगा द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या एका रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. मृतांमधले तिघेही एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊन हे कुटुंब लखनौला परतत असताना चालकाला डुलकी लागल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकावर आदळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे असं पोलिसांनी कळवलं आहे. बिहारमध्ये खगरिया जिल्ह्यात आज सकाळी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. पाऊस सुरू असल्यानं हे तिघे एका झाडाखाली आश्रयासाठी बसले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं खगरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत भाग घेतला. भारतानं 29 केंद्रीय कामगार कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केल्याचं करंदलाजे यांनी सांगितलं. कायद्यांचं पालन सुलभ करणं, कामगारांचं कल्याण सुनिश्चित करणं आणि एक आधुनिक आणि पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करणं या उद्देशानं या कामगार संहिता तयार केल्या असल्याचं त्या म्हणाल्या. वेगानं होणाऱ्या जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आणि सन्मानजनक रोजगाराला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं केलेल्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचं कौतुकही त्यांनी केलं. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल आणि ई श्रम पोर्टलच्या माध्यमातून कामगार आणि रोजगार क्षेत्रात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याबाबत भारतानं केलेल्या प्रगतीवरही त्यांनी विशेष भर दिला.
सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. अकादमीच्या सर्वसाधारण परिषदेनं संगीत, नृत्य, नाट्य, पारंपरिक लोककला, आदिवासी कला आणि बाहुली नाट्य यांसारख्या विविध क्षेत्रातल्या

8 कलाकारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे. तर उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारांसाठी 106 युवा कलाकारांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातले कथ्थक नृत्यगुरु मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार, भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होईल. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी आहेत. तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेत 4 संघांचे 12 गट असतील. स्पर्धेत एकूण 104 सामने होतील. अंतिम सामना 19 जुलैला न्यू जर्सी इथल्या मेटलाईफ स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतात 20 जुलैला रात्री 12:30 वाजता पाहता येईल. सर्वाधिक काळ भारताच्या प्रधानमंत्रीपदी राहिल्याचा विक्रम केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अभिनंदन केलं आहे. मोदी हे एक बुद्धिमान व्यक्ती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. रशिया आणि इस्रायलनंही प्रधानमंत्री मोदी यांचं अभिनंदन केलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11 बैठक सुरू. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा. महाराष्ट्रातून गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे यांचा सन्मान. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ऐकपानो निकतेस मेकले सोनिया शिरसाट हांच्या आवाजातले गीत, पूर्णानंद चारी हांची गीत रचना आणि ई आर विनय हांचे संगीत. कार्यवळीन मुखावेल्या सुवातेर ऐकूया सोनू निगम हांचा आवाज, श्रीधर कामत हांची गीत रचना आणि अशोक पत्की हांचे संगीत.

233 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपानो 2:30 जाल्ली आसा. वेळ जाला हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीचो. कार्यावळीन पहिल्या सुवातेर आयकूंक दितात दिल धडकने दो. हे गीत जिंदगी मिलेगी ना दोबारा ह्या फिल्मातल्यान फरहान अख्तर हांच्या वजहांत.

अगपानो निकतेच तुम्ही अखिलेशान आणि महालक्ष्मी अय्यर हांच्या वजन कयामत ह्या फिल्मातले गीत कार्यावळीन मुखाविल्या सुवातेर ऐकूंक दिता राहत फतेह अली खान हांचो आवाज. सय्यद कद्री हांची गीतरचना आयकुया कलियुग ह्या फिल्मातल्यान.

एकब्यानो निघतेस तुम्ही ऐकले कुमार सानू आणि अलका याग्निक हांच्या आवाजातले गीत. कार्यावळीन मुखावल्या सुवातेर ऐकूया मजधार ह्या फिल्मातल्यान अलका याग्निक आणि SP बालसुब्रमण्यम हांच्या आवाजातले गीत.

0: इष्टांनो, सुनील केरकर आणि मुग्धा गावकर यांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. आणि आता ही कार्यावळ पुढे वळताना घटमूट भलायकी आणि पौष्टिक आहार याविषयी तुमका माहिती देता मानसी कुडचडकार.
1: आरोग्यम धनसंपदा ही म्हण आमकां सगळ्यांक खबरच आसा. ह्या म्हणीचो अर्थ फक्त होच जावन आसा की आमचे आरोग्य बरें आसत जाल्यार आमी कितलेय धन दौलत मेळोवपाक शकतात. आनी आमी जरी मातशी बरी ना जाली जाल्यार आमचे सच्चे काम कशे अडखळून पडटा तेय आमी जाणाच. मनशाचे आरोग्य बरे आसत जाल्यार तो मनीस आपल्याक जाय तशे करपाक शकता आनी आपल्या प्रत्येक लक्ष मेळोवपाक शकता. आजकाल रोगराई इतली वाढल्या की प्रत्येक मनीस सगळ्यात पयली देवाकडेन आपल्याक बरे आयुष्य आनी आरोग्य दी म्हूण मागता. तेच आरोग्य बरे उरचे खातीर आमकांच आमचे खातीर प्रयत्न करचे पडटले. बरे आरोग्य आसचे खातीर बरो पोषक आहार घेवचो पडटा, खूब व्यायाम करचो पडटा आनी इतलेच न्ही तर सारकी न्हीद विचार हेय तितलेच गरजेचेच. हे सगळे आमी जाणटेपणान आपणायले जाल्यार ताचो कांयच उपेग ना. ह्या सगळ्या गोष्टींची संवय आमी भुरगेपणातच लावन घेवंक जाय. आजकालचे तरणाटे आमी पळयल्या फक्त भायले खाण जेवण जेवपाक सोदतात. तांकां घराकडेन रांदिल्ले जेवण मात लेगीत आवडना. आमचे पयलीचे जाणटेले खूब वर्सां जगताले. कारण इतलेच, तांकां कांयच चड दुयेसाय नासताली. ताचे कारण इतलेच की सगळ्यात पयली तांचो आहार पोषक आसतालो. ते सगळे घरात रांदिल्ले खाणा जेवणां खाताले. तांचो व्यायाम खूब जातालो. तेन्ना वाहनां चड प्रमाणांत नाशिल्ले कारणान तांकां चलत येवचे वचचे पडप. मिक्सर ग्रायंडर नाशिल्ले कारणान तांकां ते रगड्यार वाटचे पडत. बाकीचे कपडे उमळप, बायचे उदक काडप ही कामां तांचो खूब व्यायाम करून घेताली. आजकाल हे सगळे नाच जाला. आजकालचे पालक सुद्धा इतले आपापल्या कामांनी व्यस्त जाल्यात की तांकां तांचे भुरग्यांचेर लक्ष दवरपाक लेगीत वेळ नासता. थोडे पालक अशे आसता जे घराकडेन जेवण रांदच ना आनी स्वता तांचे भुरग्याक प्रोत्साहित करतात भायले जेवण खावपाक. वा थोडे पालक अशेय आसता जे घराकडेन जेवण रांदतात पूण तांचे भुरगेच ते जेवण जेवपाक तयार नासतात. तांकां भायले जेवण चड बरे लागता. आजकाल सगळेच तरणाटे भायले जेवण चड खावंक लागल्यात. म्हणजे आज तरणाट्यांच्या आहारा बद्दल ध्येय धरपाचे कारण इतलेच म्हळ्यार होच एक असो आयुष्याचो पावणो आसता ज्या वेळार आमी जे कितें खाता जेवता म्हणजेच आमचो आहार जो कितें व्यायाम आमी करतात तो आमकां आमचे पुराय जिवनात उपयोगी पडटा. ह्या तरणाटेपणान एक हुरहुरी आसता. ह्या वेळावयलो आहार सारको आमच्या शरीराक लागता. आमकां ताकद दुयेंसा पासून झगडपाची शक्ती दिता. ह्या वेळार प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स ही सत्वां खूब गरजेची. ही सत्वां आमचे शरीराचे भलायकी आनी वाडी खातीर उपयोगी पडटा. तशेंच बाकीची सत्वां जशी विटामिन्स आनी मिनरल्स आमकां आमचे शरीराचे सगळे अवयव सारखे काम करचे खातीर खूब गरजेचे. आनी सगळ्यात मुख्य म्हणजे उदक. आमच्या शरीरान भितर जी रसायणां तयार जातात पचन जावन सत्वां आंगाक लागप अवयवाचे सारखे काम करप हे सगळे उदका खातीरच जाता. आमच्या शरीरात चड प्रमाणात उदक आसा. देखून 3 लिटर उदक दिसाक पिवप खूब गरजेचे. ही सगळी सत्वां प्रोटीन कार्बोहायड्रेट विटामिन्स आणि मिनरल्स आमकां शरीराक जाय तशी फावो जातली जर आमी पोषक आहार घेतलो जाल्यार. आमी आमचे रगत तपासतात तेन्ना दोतोर सांगता शरीरान आयन कमी

Está no. इष्टाला प्रयत्न करून अपयश आयले तरी चलतले, पण प्रयत्न करप सोडचे ना हे गरजेचे आसा. कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी. निराश जावन प्रयत्नाची कास केन्ना सोडची न्हय अशें म्हणा की प्रयत्न अंती परमेश्वर हे सदांच लक्षांत दवरूंक जाय. प्रयत्न करीत रावपाचे हे आमचे कार्य आनी फुडें यश हे मेळटलें.

0: नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. निती आयोगाच्या बसकेंत विकसीत भारताच्या ध्येया खातीर केंद्र आनी राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भर दिलो आनी म्हणले की जग सध्या अनिश्चितता आनी अस्थिरतेच्या काळांतल्यान वता तरी भारत आत्मविश्वास आनी दृढ निश्चयान आपल्या विकासाच्या मार्गार वाटचाल करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला देशांत विकासाची गंगा सुरू आसा. गोयची लेगीत पर्यटनासयत हेर मळार मोलादीक उदरगत जाल्या अशें रेल्वे राज्यमंत्री वी सोमण्णा हांणी म्हणला. गोंय एरोस्पोर्ट्स नेम 2025 खाला 2026-27 हंगामा खातीर गोंयांत एरोस्पोर्ट्स कार्यावळी करपा खातीर नोंदणी आनी परवानगी नुतनीकरण खातीर पर्यटन खात्यान अर्ज आपयल्यात. गोंयभरातल्या टॅक्सी आनी रेंट अ कॅब वेवसाय करपी वेवसायिकांनी तांच्या वाहनाक स्पीड गव्हर्नर बसोवन घेवचे अशें आवाहन गोंय येरादारी खात्यान कळीत केलां. सरकारान इथेनॉल मिश्रीत पेट्रोलाच्या कांय प्रकारावेले उत्पादन शुल्क माफ केलां. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांबाळपी वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे अभिनंदन करपी लेख भूतानाचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे हांणी आज एका राष्ट्रीय दैनिकात बरयला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादरी चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर सवरांचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि केंद्र और राज्य सरकारों के सामूहिक प्रयास विकसित भारत के दृष्टिकोण की भावना को साकार करने में महत्वपूर्ण हैं. नई दिल्ली में राष्ट्रपति भवन में नीति आयोग की 11वीं शासी परिषद की बैठक की अध्यक्षता करते हुए श्री मोदी ने कहा कि भले

सवरा पंधरा मिनिटांचे शब्दुली हिंदुस्थानी शैलीच्या आधारित कोकणी सुगम संगीताची ही कार्यावळ. सवरा 35 मिनिटांची आस्वाद घेऊयात कातारांचं. सातांग भक्तिगीत.

रातच्या 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतले.

अकरा वर्षाच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित देवेंद्र मुर्डेश्वर हांच्या बासरी वादनात तुमका एक म्हटलो राग मालकोस. अंताच्या उपरांत 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून आर के श्रीकंठन हांच्या गायनात राग पूर्वा कल्याण, राग काफी आणि राग नरनादमिली तुमका एक म्हटलं.

11:55 कार्यावळींची रुपरेषा 7:05 शुभप्रभात हातून दिनविशेष असतले तसेच फाल्यां संवसारीक बालमजूर दीस ह्या दिसा निमतान उत्तर गोयच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुषमा मांद्रेकर हांची मुलाखत आणि ही मुलाखत घेतली उषा नाईक 8:50 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्रसंगीत मराठी गीतां तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतली 9:30 आणि 10:05 आस्वाद खेळात कातारांचं

दावरातील स्मृती हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत उस्ताद शाहिद परवेज खान यांच्या सतार वादनात राग देशकार, तसेच पंडित रविशंकर यांच्या सतार आणि उस्ताद अली अकबर खान यांच्या सरोद वादन जुगलबंदी तुमका ऐकू मेळटली. ताणे वाजयलो राग पलाश काफी, ते ह्या कार्यावळीत सादर करतले. 11:05 गाता रही मेरा दिल, 11:30 एनसीईआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग.

वरां 35 मिनटांचेर कांतारांची कार्यावळ आसतली. 7:00 ते 3:00 सांजा ही कार्यावळ. सातवरां 30 मिनटांचेर सावडेर हातून गोंयांत एक्वाकल्चर पद्दतीची गरज ह्या विशीं म्हायती दितल्यो इन्फिनिटा मिरांडा. 8:15 आस्वाद घेवया गीत गजलींचो.

ऐकू नऊ रातच्या 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स, कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

तर एक मनी आशिल्ल्यो फाल्यां म्हादेवी चंद्राच्यो वित्तापेच्यो कार्यावळी आनी आतां सांगता 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेंतल्यो कार्यावळी सध्या चालू आसा रेनबो सांसी कार्यावळ फोन इन संगीत सरगम कार्यावळ 7:10 8:00 कातारां 8:30 पोन्न्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ सदाबहार पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो 9:00 त्यो 12:05 मेरेन तुमकां हे सभेन कार्यावळ आयकूंक मेळटली. पयली सुवातेक 9:00 तुका सोमिया ही प्रायोजीत कार्यावळ स्पोर्टिंगली युएस 9:30 10:05 आर्टिस्ट चॉयस 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळी तरी आशिल्ल्यो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेंतल्यो कार्यावळी. कार्यावळीची रुपरेषा तुम्ही ऐकली. आमची फुडली कार्यावळ रोकडीच. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान उलयता. सांगवीची सबर 15:48 जातात. ऐकूया हिंदुस्थानी शैलीचेर आधारित कोंकणी सुगम संगीताची ही कार्यावळ शब्दुली. कार्यावळीच्या सुरवेक सुरेखा धोपेश्वरकर आणि गजानन देसाई घेऊन येता हे गीत.

म्हजे फूल घेतना बिंदियावस्थांच्या आवाजान राजय पवार हांचे हे गीत तुम्ही ऐकले, आणि या गीताक संगीत दिले मयुरेश वस्थानी.

0: कल्पनांची देवाणघेवाण करपाक मेळटली आनी विकसीत भारताच्या ध्येया खातीर एकत्रितपणान काम करपाक मेळटले अशें तांणी सांगले. विकसीत भारत एट 2047 खातीर सर्वसमावेशक मानवी विकास आसा हातूंत वय प्रदेश लिंग किंवा सामाजीक अर्थीक फाटभूंय हाचो विचार न करता प्रत्येक भारतीयाच्या कल्याणार आनी विकासार भर दिला. सरकारान इथेनॉल मिश्रीत पेट्रोलाच्या कांय प्रकारावेले उत्पादन शुल्क माफ केला. केंद्रीय वित्त मंत्रालयान एका अधिसुचोवणेवरवी जाहीर केले की 22%, 25%, 27% आनी 30% इथेनॉलाचे मिश्रण आशिल्ल्या पेट्रोलाक केंद्रीय उत्पादन शुल्कातल्यान सूट दिल्या. मंत्रालयान सांगले की आता ह्या चारूय प्रकाराच्या इंधनांचेर शून्य दरान उत्पादन शुल्क आकारतले. केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज जयपूरातल्या आकाशवाणीच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमा वेळार राजस्थानाच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या रामगड हांगा 20 किलोवॉट क्षमतेच्या FM ट्रान्समिटराचे आभासी पद्दतीन उक्तावण केले. आता राज्यातल्या FM ट्रान्समिटराची एकूण संख्या 39 जाल्या. हे वेळार उलयताना केंद्रीय मंत्री वैष्णव हांणी मुळाव्या साधन सुविधांचेर लक्ष केंद्रीत करून शिमेच्या वाठारांनी जोडणी घटमूट करपाची सरकाराची वचनबद्धताय उक्तायली. तांणी म्हणले की आयज राजस्थानात शिमेवेल्या वाठारांक जोडपाचो व्हड उपक्रम सुरू जाला. काश्मीरासयत देशाच्या पुराय शिमेक व्यापक जोडणी दिवपाची येवजण आसा अशें तांणी सांगले.
1: 450 स्टेशन है पूरे प्रदेश में, उसमें से 200 स्टेशनों का काम करीब करीब पूरा होने को आया है. तो ये काम जो कि जन जन को, जैसे श्रद्धेय अटल जी ने प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना बना के गांव गांव तक सड़क पहुंचाई थी, वैसा ही आज हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी छोटे से छोटे स्टेशन पर भी अच्छा काम करने के लिए दिन रात लगे. बड़े स्टेशनों का काम तो अपनी जगह है, जयपुर में एक तरीके से लोग आते हुए स्टेशन को भी देखेंगे, जैसे हवा महल देखने जाते हैं, वैसे ही ये भी एक टूरिज्म का अच्छा अट्रैक्शन बनेगा और जनता को बहुत बड़ी सुविधाएं होंगी.
0: कायद्यांचे पालन सुलभ करप, कामगारांचे कल्याण बळकट करप आनी एक आधुनिक आनी पारदर्शक कामगार व्यवस्था निर्माण करप या उद्देशान भारतान 29 केंद्रीय कामगार कायद्यांचे 4 कामगार संहितेमदी एकत्रीकरण करून व्यापक कामगार सुदारणा हातात घेतल्या. स्वित्झर्लंडात जेनिव्हा हांगा आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या पुराय सत्राक संबोधित करतना कामगार आनी रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे हांणी ही माहिती दिली. वेगान जावपी जागतिक बदलांच्या काळात सामाजिक न्याय आनी सन्मानजनक कामाक प्रोत्साहन दिवपाबाबत आयएलओच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाचे मंत्र्यांनी कौतुक केले. भारतीय हवामान खात्यान देशाच्या वायव्य भागात शेनवार मेरेन पावसाळे वातावरण आसपाची शक्यता उक्तायला. तशेंच फुडले 5 ते 7 दिसांत ईशान्य भारत आनी उपहिमालयीन अस्तंत बंगालात घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. फाल्यां बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनात यजमान इंग्लंड आनी श्रीलंका हांचे मदी आयसीसी बायलांच्या T20 क्रिकेट विश्वचषकाची 10वी आवृत्ती सुरू जातली. म्हयनोभर चलपी ही सर्त इंग्लंड आनी वेल्सांत जातली आनी निमाणी मॅच 5 जुलयाक इतिहासीक लॉर्ड्स क्रिकेट मैदानाचेर जातली. भारतीय बायलांचो पंगड आयतारा आपली पहिली मॅच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताना आड खेळून आपली मोहीम सुरू करतलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40. नमस्कार.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. सांजवेची 17:35 आनी 26 सेकंद जातात. तुमकां सगळ्यांक येवकार दिता कातारांच्या कार्यावळीन.

कातारांच्या कार्यावळीचे सुरवेक हे आशिल्ले तारिया हे गीत एम बॉयर आणि अनिता हांच्या आवाजान. आणि कार्यावळीन आता सुखी जिवीत घेऊन येता लिडिया आणि लॉरा.

आकमार पण लॉर्ना हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. ऐकपनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान कातारांची कार्यावळ.

श्रोते हो, गुरु हे आपल्या आयुष्यात एक मोठं वैभवच नाही का? कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात गुरु भेटत असतात आणि आपलं ज्ञान ते आपल्याला देतच असतात. आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करून आम्हाला प्रकाशमय वाटेवर तेच नेत असतात.

0: श्रोते हो पंडित भीमसेन जोशी यांची आवाज येथे भक्तिगीत आपण ऐकलं आणि हा होता आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम.
1: सगळ्यांना नमस्कार. हा डॉक्टर

0: आसा. गोंयची पर्यटनासयत हेर मळार मोलादीक उदरगत जाल्या अशें रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला आमच्या देशान उदरगतीची उडी घेतल्या आनी फुडाराक सगळ्या वटांनी उदरगत जातली अशें केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आनी जलशक्ती मंत्री व्ही सोमण्णा हांणी सांगलें.
1: इंजन सरकार ने मोदी जी का एडवाइस, मोदी जी का चिंता, मोदी जी का अनुभव हमें ले आता हूँ. वो वहाँ कैसा डेवलप हो रहे हैं आपको भी मालूम है. आफ्टर 2014 से इधर था, क्या क्या करको है, कैसा करको है, आप सबको भी डिटेल में देगा. इवन इंक्लूडिंग रेलवे, इंक्लूडिंग जेजे, दूसरा दूसरा सेक्टर में क्या कर रहे हैं, सबको आपको मदद चाहिए.
0: आज मडगांव कारवार एक्सप्रेस रेल्वेचे उक्तावण तांणी केले. मडगांवच्या कोकण रेल्वे स्टेशनाचेर आयोजित केल्या ह्या कार्यावळीक भौशीक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हजर आशिल्ले. देशभरातल्या 99% रेल्वे मार्गांक वीज मेळ्ळ्या आनी लोकांक आधुनीक आनी सगळ्या सुविधांची रेल्वे सेवा दिवपाक आमी कटिबद्ध आसात अशें तांणी सांगले. गोंयात वेगवेगळ्यो जनहित आनी विकासाभिमुख कार्यक्रमात ते वांटेकार जाले. भाजपा गोय प्रदेशाच्या वतीन आयोजित कार्यक्रमात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आनी विकास कामात वांटो घेत तांणी पळोवणी केली. सकाळी पणजे मिरामार मनोहर पर्रीकर मेमोरियल स्मृतीथळाक भेट दिवन तांणी आदले सर्गेस्त मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर हांकां आर्गां ओपली. ताचे उपरांत ताळगांवां स्वच्छता अभियानात ते सहभागी जाले. उपरांत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स दोना पावला हांगा वृक्षारोपण कार्यावळीत तांणी वांटो घेतलो. नवी दिल्लीत निती आयोगाचे 11वे गव्हर्निंग काउन्सिल बसकेत उलयताना गोंयचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी राज्याक भारताची मानवी भांडवल नवोपक्रम प्रयोगशाळा अशें म्हळें. विकसीत भारता खातीर मनीस भांडवळ हे संकल्पनेचेर उलयताना सावंत हांणी गोंयच्या शिक्षण क्षेत्रातल्या मार्गदर्शक तत्वांचेर भर दिलो. तातूंत उच्च शिक्षणात सुमार 50% सकल नोंदणी गुणोत्तर म्हळ्यार ग्रॉस एनरोलमेंट रेशियो आसपावीत आसा. राष्ट्रीय लक्ष्यापरस एक दशक फुडें विकसीत देशाचो दर्जो मेळोवपाचो हेतू आशिल्ल्या डॅव्हलप्ड गोवा एट 2037 व्हिजन डॉक्युमेंटाचे मुख्यमंत्र्यान अनावरण केले. गोंय एआय धोरण 2026 मसुदो ते थळाव्या तरणाट्यांनी संरक्षण उत्पादना मेरेनच्या कामगिरीचेर भर दितना सावंत हांणी गोंयच्या मनीस भांडवलाचो राष्ट्रस्तराचेर प्रभाव घालता हाचेर भर दिलो. दर वर्सा 1 कोटी पर्यटकांक येजमानकी दिवपाक लागून मुळाव्या साधन सुविधांचो चड खर्चाचो उल्लेख करून सावंत हांणी हिमालयन राज्याप्रमाण केंद्र पुरस्कृत येवजण्यांखातीर 90:10 अशा प्रमाणात निधी दिवपाची विनंती केली. पर्यटन खात्यान 2026-27 वर्सा पर्यटन हंगामा खातीर खासगी मालमत्तेत तात्पुरते शेक उबारपा खातीर नोंदणी आनी परवानगी नोंदणीकरणा खातीर अर्ज मागिल्यात. भौशीक सुचोवणे प्रमाण अर्ज खात्याच्या अधिकृत संकेतथळ goaturism.gov.in हाचेर उपलब्ध आसात. तशेंच हे अर्ज पणजी पाटो आनी मडगांव माथानी सालदाना संकुल हांगा आशिल्ल्या नोंदणी सुविधा केंद्रांनी थारायिल्ली कागदपत्रां आनी शुल्का वांगडा सादर करूं येता. हे संबंधी जारी केल्ल्या भौशीक सुचोवणेंत हें सांगलां. नूतनीकरणाचे अर्ज सादर करपाची निमणी तारीख 15 जुलय. गोंयात सध्या 350 शेक वेवसायीक आसात जाल्यार गोंयचे पर्यटन हंगामात शेक वेवसायिकांक एक म्हत्वाचो घटक म्हूण पळयतात. शेक घालपाक परवानगी मेळपाक कळाव जावचो न्हय, पर्यटन हंगाम सुरू जावचे पयली सगळी तयारी शेक वेवसायिकांक करपाक मेळची म्हूण ह्या प्रक्रियेक पर्यटन खात्यान गती दिल्या. गोंय एरो स्पोर्ट्स रुल्स 2025 खाला 2026-27 हंगामा खातीर गोंयात एरो स्पोर्ट्स कार्यावळी करपाक नोंदणी आनी परवानगी नूतनीकरणा खातीर पर्यटन खात्यान अर्ज मागयल्यात. राज्यात एरो स्पोर्ट्स कार्यावळी करपा खातीर परवानगी मागपी एरो स्पोर्ट्स ऑपरेटर, टँडम पायलट आनी सोलो पायलट हांच्या कडल्यान हे अर्ज मागयल्यात. थारायिल्ली कागदपत्रां आनी शुल्का वांगडा हो अर्ज 12 जून ते 10 जुलय मेरेन कामाच्या वेळार सादर करूं येतात. तंत्रीक समितीन पळोवणी करून सुरक्षीतताय, कार्यकार आनी पात्रताय गरजेची तपासणी केल्या उपरांतूच परवानगी दितले अशें पर्यटन खात्यान सांगलां. अधिसूचीत शुल्क संरचने खाला संचालकांक दर विमानाक 1,00,000, टँडम पायलटांक 10,000 आनी सोलो भारतीय नागरिकांक पायलटांक 1,000 तशेंच विदेशी नागरिकांक 2,500 रुपया फारीक करचे पडटले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंयभरातल्या टॅक्सी आनी रेंट कॅब वेवसाय करपी वेवसायिकांनी तांच्या वाहनांक स्पीड गव्हर्नर बसून घेवचे अशें आवाहन गोंय येरादारी खात्यान केलां. स्पीड गव्हर्नर नसतना गाडी चलता अशे दिसल्यार परवाने स्थगीत वा रद्द करपासयत कायदेशीर कारवाय करची पडटली अशी शिटकावणी येरादारी संचालनालयान

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या नवल्याला मी उलयता. आता ऐकू मनो वेळ चालला असा चावडेर वचपाचो. चला चावडेर वचूया.

0: एक विनोद चावडे तुमच्या खातीर आम्ही विंगड विंगड माहिती घेऊन येता. आणि आज आयची माहिती हा कडकनाथ कोंबयो आणि त्यांचे महत्व ह्याविषयी उलोवप आता ऐकूया डॉक्टर संजय कुमार उद्धरवार हांगेले.
1: नमस्कार, हांव डॉक्टर संजय कुमार विठ्ठलराव उद्धरवार, विशेषज्ञ पशु विज्ञान कृषी विज्ञान केंद्र उत्तर गोवा आयसीआर सीसीआरआय एला ओल्ड गोवा हातूंतले अधिकारी. आज हांव कडकनाथ कोंबड्यांचे महत्व तशेंच तांची कुयदाद यावेळी उलयता. आमकां सगळ्यांक खबर आसा की आमचे राज्य गोंय राज्य पर्यटक राज्य आसा, हांगा चिकन आनी तांत्याक चड डिमांड आसा, पूण प्रत्यक्ष डिमांड तशेंच सप्लाय हातून बरेच तफावत आसा. बॅकयार्ड पोल्ट्री म्हटल्यार तेकाच परस बागेतील कोंबडी पानर म्हटल्यार जे ग्रामीण भागान आंगण आसा ना जाल्यार घरासून सभोवतालची जागा आसा, गोठो आसा, गोठ्याच्या बाजून जी जागा आसा त्या जागेर जे कोंबडी पोसता तेका बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग असे म्हणतात. अशे कोंब्याक मार्केटान चड डिमांड आसा, तशेच त्याचे तात्याक पण चड डिमांड आहा. असले पक्षी दिसपाक आकर्षक दिसता, कलर्ड दिसता, मागीर तात्या त्यांचे तपकिरी दिसता, हाका लागून त्याचे चड डिमांड आसा. असे कोंबड्यो कृषी आधारित उपपदार्थ तशेच उरलेले अन्न शीत विविध प्रकारच्या धान्यावर सहज जगता, त्याका खावडीवरचो जे कसलेच खर्च करपाची गरज ना. या कोंबड्योक तात्याक बारामाही गिरायक असता. आमच्या गोयान बऱ्याच फावटी देवाक कोंबड्योचे बळी देवपाची गरज पडता, त्यांनाही कोंबड्याचे चड मागणी असता. कोंबडी पालन कसलेही मनशाक सहज शक्य असलेले व्यवसाय असा. भुरगे महिला जाणते पण कोंबड्यांचे संगोपन सहज करपाक शकता आणि कुटुंबाक आर्थिक मिळकत जावपाक मदत करपाक शकता. परस बागेतील कोंबे विविध प्रकारचे कीड, जमिनीवर पडलेले धान्य, हिरवे तण, उरलेले शीत, भाजीपालो असे निकृष्ट दर्जाचे टाकाऊ पदार्थ खाता आणि त्यासून उच्च दर्जाचे कोंबड्याचे मांस तसेच तात्या यासून रूपांतर करता. कोंबड्याच्या विष्ठेन पण बरे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटाश असतले आणि हे सारे म्हणून जमिनीक मिळता. कोंबड्याच्या खतासून 3-4% नायट्रोजन असा, 2.5-3% फॉस्फरस असा, तसेच 1.5-2% पोटॅश असा. सुमार 15 वडल्या कोंबड्यापासून आमका प्रतिदिन 1-1.5 किलो असे कोंबडी खत सहज मिळता. कोंबडीचे खत चडांचड माडयोक, मिरची पिकाक, भाजीपालाक बरे. आता हांव कडकनाथाचे वैशिष्ट्य किदें ते सांगता. कडकनाथ कोंबडी एक गावरान जातीचे कोंबडी असा. त्याचे मांस काळे असले कारणान तेका काळी माशी असे म्हणता. आणि या कोंबड्योचे मूळ स्थान म्हटल्यार मध्य प्रदेशातील धार आणि झाबुआ जिल्हा. या जिल्ह्यात जे आदिवासी शेतकार भाव बहिणी असा यांच्यान या जातीच्या कोंबड्योचे जतन संगोपन करून वाढलेले असा. त्या कारणान भारत सरकार 30 जुलै 2018 जिओग्राफिकल इंडिकेशन त्याका जीआय टॅग अप्रूव्ह केलेले असा. या आदिवासाच्या मतान कडकनाथाच्या कोंबड्यो अप्रोडिजियक प्रॉपर्टीज असा. ही कोंबडी बरेच वैशिष्ट्य असतात. ही कोंबडी दिसपाक पूर्णपणे काळी असा म्हटल्यार चोच काळी, डोक्यावरचो कोंब तुर्रा काळे, शरीरावरच्या पाका काळे, मागीर पाया काळे, मागीर त्वचा काळी. इतकेच ना तर या कोंबड्योचे मांस काळे, हाड काळी, मागीर शरीरावरले शरीरा भितरले बरेच अवयव ती काळी असतात. या परिस्थितीक फायब्रोमेलॉनेसिस असे म्हणतात.

अशा कोंबड्याचे रगत लालूच असा. या कोंबड्याचे रोगप्रतिकार शक्ती बरी असा. आमच्या गोयच्या उष्ण तसेच दमट वातावरण असून पुन यांची बरी वाढ जाता. आता आमच्या गोयात एग्रो इकोटुरिझम चढ वाढता. अशा एग्रो इकोटुरिझम केंद्राचे आकर्षण म्हणून पण आम्ही कडकनाथ कोंबड्यांचे संगोपन करपाक शकता. या कोंबड्यासून मर्तुकीचे प्रमाण म्हटल्यार सामके कमी. आणि ज्या तरेन हांव सांगले की आमचे गावठी कोंबडे वाढतात तसेच परस बागेसून पण या कडकनाथ कोंबड्यांचे संगोपन करपाक शकता. हे पक्षी मीन्स दोन्ही पद्धतीने संचार पद्धतीन तसेच बंदिस्त पद्धतीन संगोपन करपाक जाता. परस जे मुक्त संचार म्हटल्यार ते परस बागेत भोवता आणि जे बंदिस्त म्हटल्यार जे

परस बागेत भोवता आनी जे बंदिस्त म्हटल्यार जे शेडी भितर वाडोवपाक जाता. कडकनाथ कोंबड्याचे पिला आमकां गव्हर्नमेंट तशेंच प्रायव्हेट हॅचरीसून मेळटा. आनी कडकनाथ कोंबड्याचे प्रामुख्यान तीन वेगवेगळे व्हरायटी आसात, जेट ब्लॅक, गोल्डन आनी पेन्सिल्ड. जे व्हडले कोंबो आसा त्याचे वजन साधारण 1800 ग्राम ते 2 किलो मेरेन ते वजन भरता. आनी जे कोंबी आसा ते 1200 ग्राम ते 1400 ग्राम इतके वजनान भरता. नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मीट यांच्या मतान या कोंबड्याच्या मासान जे दुसऱ्या कोंबड्याच्या मासाच्या प्रमाणात चड प्रथिनी प्रोटीन्स असता. साधारण 100 ग्राम मांसान दुसऱ्या कोंबडीच्या मांसात 18 ते 20% प्रोटीन असता, पूण कडकनाथ कोंबड्यांच्या मासान तेच प्रमाण 25% असता. आमकां सगळ्यांक खबर आसा की प्रथिनाचे मानवी शरीरात किती महत्व असा. तसेच या मांसान फॅटाचे प्रमाण नगण्य असा, म्हटल्यार 0.73 to 1%. तेच दुसऱ्या कोंबड्याच्या मांसासून 5 ते 6% असे फॅट असता. मागीर कोलेस्ट्रॉल जे असा ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण पण सारखे कमी, म्हटल्यार साधारण 59 mg/100 gram असता. तेच दुसऱ्या कोंबड्याच्या मासान 200 ते 220 mg/100 gram असे चढ प्रमाणात असतात. या कोंबड्याच्या मासान 11 अमायनो ऍसिड असतात. तेच दुसऱ्या जे चिकन असतात त्यासून आमकां 3 अमायनो ऍसिड मिळतात. यांचे मांस विटामिनाने भरलेले असा, जसे विटामिन B1, B2, B6 तसेच B12. मागीर या मांसासून आमकां आयरन आणि फॉस्फरस ही बरे मिळतात. या मांसान आयरनाचे प्रमाण बरे असल्या कारणान जे रक्त वाढोवपाक मागीर हिमोग्लोबीन वाढोवपाक बरे मदत जाता. काळ्या मांसासून कार्नोसिन हे अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण चढ असता, जे आमची दृष्टी बरे राहावं मदत करता असे तज्ञांचे मत असा. जसे कडकनाथाचे मांस बरे तसे त्याचे ताते बरे असा, पौष्टिक असा. कडकनाथ तात्यांचे जे प्रोटीन असा नॉर्मल तात्यांच्या प्रमाणात डबल, म्हटल्यार 100 ग्राम तात्या घेतली जाल्यार त्यासून साधारण 11% प्रोटीन मिळता. या तात्यांची साईज साधारण 42 ते 45 ग्राम असा आणि कलर लाईट ब्राऊन असत. आमच्या गोयान पण बऱ्याच भागात या जे कडकनाथ पक्ष्याच्या तात्याचे दर हे 15 ते 20 रुपये प्रति नग असे असा आणि कोंबड्योचे दर 700 ते 1000 रुपये असा. आता हा तुमका कडकनाथ पिल्लांची पक्ष्यांची कुयदाद कशी घेऊ यावर उलयता. आता सांगले की कडकनाथ पक्षी मुक्त संचार पद्धतीन तसेच बंदिस्त पद्धतीन संगोपन करपाक शकता. आता एक दिसाचे जे पिल्ला आम्ही हॅचरीसून हाडलेले असता ते बंदिस्त तरेन शेडीन भितर वाढोवपाक जाय जाल्यार ते एका ब्रुडिंग केज ना जाल्यार एका रुमान दोरपाचे आणि तेका एका पिल्लाक 2 वॅट असे गरमी जाय, म्हटल्यार एक 60 वॅट जे बल्ब असा ते लायली जाल्यार 30 पिल्लाक त्याचे उब देवपाक पुरो. असे कृत्रिम गरमी हे पिल्लांक साधारण 1 ते 1.5 महिने देवपाक जाय. साधारण पहिले 2 ते 3 दिस भरडलेले मक्का देवपाक जाय, मल्टीव्हिटामिन जसे वायमेराल उदकासून देवपाक जाय, मागीर स्टार्टर फीड जाय तेका. असे स्टार्टर फीड 1.5 महिन्यासून देवपाक जाय. मागीर वॅक्सिन असा, एक मरेक्स म्हणून दुयेस असा, त्या दुयेसा खातीर जे पहिले दीस D1 ते पक्षाक 0.2 ml असे लस हे कातडी खाली देवपाक जाय. मागीर पहिल्या आठवड्यान राणीकेप या दुयेसा खातीर लासोटा लस एक थेंब नाकान ना जाल्यार तोंडान देवपाक जाय. मागीर याचे जे बुस्टर असा ते 5व्या आठवड्यात जाय. मागीर याच दुयेसाचे R2B लस 0.5 ml पाकात ना जाल्यार कातडी खाली पहिल्या पावटी 8व्या आठवड्यात तसेच बुस्टर 18व्या आठवड्यात देवपाक जाय. मागीर दर 6 महिन्याक एक पावटी ही लस देवपाक जाय. तसेच दुसरे दुयेस म्हटल्यार IBD इन्फेक्शियस बर्सल डिसीज, या दुयेसा खातीर गंबोरो लस जे पक्षी 2 ते 3 आठवडे वयान असतात त्यांना एक थेंब लस या प्रमाण नाकान ना जाल्यार डोळ्यान देवपाची गरज असा. साधारण 1.5 महिन्यासून 6 महिन्यान मागीर ग्रोवर फीड देवपाक जाय. तसेच जेन्ना हे पक्षी तात्या घालपाक स्टार्ट करता त्यांना तेका लेयर फीड देवपाक जाय. जे कोंबड्यो आंगणात परस बागेत पोसता ज्या जागेसून कीड गांडूळ गवत येसून तेका प्रथिने मिळता, पूण बरे प्रथिने मेळपाक अशा कोंबड्यो एझोला
तसेच

0: मूड आलेले धान्य तुतीचे, मलबेरीचे, मागीर सुबावळाचे, शेवग्याचे अशा झाडांचे पानां कातरून देवपाक मिळता. मागीर जे उर्जेचे स्त्रोत म्हणून पक्षांक भात, रागी, बाजरा, गहू, ज्वारी असे धान्य देवपाक जाय. असे केल्यार परस बागेत जे पक्षी भोवता त्या पक्षाक ही बरे ऊर्जा आणि प्रथिने मिळपाक जाता आणि त्या पक्ष्यांची वाढ तसेच तात्या देवपी प्रमाण बरे उरता. घरान जे कोंबड्योचे फीड तयार करता जाल्यार आमकां मक्का 50%, मागीर सोयाबीन मील, बिकनीचे पेंड, सूर्यफूल पेंड 20% या प्रमाणान, मागीर जो गव्हाचा कोंडा, तांदळाचा कोंडा असा ते 28% 28%, मागीर जे मिनरल मिक्सचर असता ते 2% असे 100 किलो या मिश्रण आम्ही घरान करपाक शकता. आणि जे वडले कोंबडे असा तेका दररोज 80 ते 100 ग्रॅम तेका अशी खावड जाय आणि साधारण 100 ते 200 मिली पिवपाक उदक लागतं. आणि कडकनाथ पक्ष्यांचे बरे कुयदाद घेतली जाल्यार साधारण एका वर्षाक 100 ते 120 तात्या देवपाक शकता. आमकां फर्टाईल तात्या मेळपाक 5-6 कोंबी फाटल्यान 1 कोंबो पुरो. या पक्ष्याच्या तात्यांचे जे हॅचिबिलिटी असा ते बरे असा म्हटल्यार 80-90% असा. मागीर एक महत्वाचे म्हटल्यार दंतनाशक वखदा. दंतनाशक वखदा जसे अल्बेंडाजाल ए वगत 20 ते 30 ml प्रति 100 पक्षाक पाजोपाक जाय. पहिले दंतनाशक पक्षी वयाक 4 आठवड्यात असतात त्यांना, मागीर दुसरे 8 आठवड्यात असताना, मागीर 3 महिन्याक 1 पावटी दिल्यार वजना बरे उरता. अशा पद्धतीन शास्त्रीय पद्धतीने कडकनाथ कोंबड्यांची कुयदाद घेतली जाल्यार अंडी उत्पादन तसेच मांस उत्पादन बरे रावता आणि या कडकनाथाच्या कोंबडी पालनाचे व्यवसाय हे आमका फायदेशीर रावता.
1: कडकनाथ कोंबड्यो आणि त्याचे महत्व याविषयी तुम्ही उलोप ऐकले दोतोर संजय कुमार विठ्ठलराव उत्तरवार हंगेले. चावडेर ही कार्यवळ तुम्ही ऐकतात आणि ही कार्यवळ पुढे वर्तना. आता ऐकूया काय गीता.

नशिबातले चुके असे अनहैरे म्हणजे मगणे. पुरुषोत्तम पै ह्यांच्या आवाजात लुतर भिकाजी खाणेकर ह्यांची ही रचना निकतीच तुम्ही ऐकली. आणि कार्यवळीनंतर रजनी ठाकूर घेऊन येता हे गीत, म्हजी सपना जातली साकार.

8:15 रायकुंग रावात गीत गझलींची कार्यवळ. साडे 8 कलात्मक गोय ही वळेरी हाचो आज तुमका आयकूंक मेळटलो 11 वाटो.

आणि सडेधांग कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून आर के श्रीकंठन हांचे गायन तुमकां आयकूंक मेळ्ळें. ताणी गायिल्लो राग आसतलो पूर्वा कल्याण, राग काफी आणि राग नरनाद मेली.

0: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगं गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. ऐकपनो आता बरोबर 8:05 तुमकां आयकूंक मेळटल्यो मराठीतल्यान खबरो मुंबय केंद्रावेल्यान.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. सद्यस्थितीत जग अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातून जात असतानाही भारत आत्मविश्वास आणि दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. आज देश विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी आणखी वाढली असल्याचंही ते म्हणाले. राज्यांमधले परस्पर संबंध हे सहकार्य संवाद आणि देवाणघेवाण यावर आधारित असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी राज्यांना परस्परांच्या कल्पनांची देवाणघेवाण करता यावी तसंच एकत्रितपणे काम करता यावं यासाठी नीती आयोग हे सहकार्याचं व्यासपीठ

पीठ म्हणून मोठी भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या बैठकीला उपस्थित होते. आज भारत स्पर्धा करण्यासोबतच जगातल्या प्रत्येक प्रमुख अर्थव्यवस्थेला मागे टाकत असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 2047 विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना होती. देशभरात उद्योगदेशाला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले होते. G7 समूहाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 14-18 जून दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB George यांनी बातमीदारांना आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. G7 समूहाची ही 52वी शिखर परिषद 15-17 जून दरम्यान भरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिषदेत सलग 7व्यांदा सहभागी होणार आहेत. या भेटीदरम्यान मोदी विविध राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज मुंबईत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी सरनाईक यांनी आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावानं एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विधानसभा सदस्यांमार्फत निवडून दिल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडले गेल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी मेघना तळेकर यांनी जाहीर केलं. या जागेसाठी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. आगामी विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून उभे असलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन उदय सामंत यांनी आज गीते यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओमानच्या किनारपट्टीवर काल रात्री अमेरिकी सैन्यानं एमटी सेट बेलो या पालाऊ देशाच्या ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झालाय. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज ही माहिती दिली. सागरी क्षेत्राशी संबंधित क्षेत्राचं हे मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण 24 भारतीय खलाशी होते. त्यापैकी 21 जणांना वाचवण्यात ओमानच्या बचाव पथकाला यश आलं. या हल्ल्यात बचावलेल्या 21 खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसंच मृतांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान केंद्र सरकारनं अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आणखीन एका घटनेत उत्तर ओमानमधील शिनाज बंदराजवळ एमटी जलवीर या व्यापारी तेलवाहू जहाजाला आग लागल्यानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गिनी बिसाऊ या देशाच्या ध्वजाखाली कार्यरत असलेल्या या जहाजावर सुमारे 20 भारतीय खलाशी असल्याचं वृत्त आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महिलांच्या आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅममध्ये एजबेस्टन इथं होईल.
या स्पर्धेच्या इतिहासात

0: पहिल्यांदाच 12 संघ सहभागी होत असून 7 मैदानांवर एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. महिनाभर चालणारी ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवली जाणार असून 5 जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि तन्वी शर्मानं आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पी व्ही सिंधूनं भारताच्या इशाराणी बरुहाचा 22-20 21-12 असा तर तन्वी शर्मानं मालविका बनसोडचा 21-13 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहेत. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल. त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामने होणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष लढलेला T-55 रणगाडा अण्णा हजारे येत्या 15 तारखेला 90 वर्षांचे होत आहेत याचाच एक भाग म्हणून सरकारनं त्यांना भेट दिलेला हा रणगाडा आज राळेगणसिद्धी इथं दाखल झाला असून त्याचं अधिकृत अनावरण 15 जून रोजी होणार आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल, जयराम रमेश, भूपेश बघेल तसेच विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांनी त्यांचा राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मनमानी आणि पूर्वग्रहानं ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. न्यायालयात या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आत्मविश्वास आणि दृढनिश्चयानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनं काम करत राहील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर अमेरिकी सैन्यानं तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांचा मृत्यू. भारताकडून तीव्र निषेध. आणि महिलांची आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा उद्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदलावल्याला मी उलयता. रातची 8:15 आणि 38 सेकंद जातात. ऐकूया गीत गझलींची कार्यवळ.

ऐक मनो तलत अजीज यांच्या आवाजाने ही गझल तुम्ही ऐकली आणि आता अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांच्या आवाजाने ही गझल ऐकूया.

ऐकून उस्ताद अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांच्या आवाजात ही गझल तुम्ही ऐकली आणि आशिला आयचं गीत गझलींचं ही आशिला आयची गीत गझलींची कार्यावळ.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेशांना आम्ही उलयता. रातची 8:30 आणि 28 सेकंद जातात.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
1: भाग 11 होयो.
3: नमस्ते आयकोबेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत, जाचें नांव आसा कलात्म गोंय.

0: ऐकून आमच्या ह्या वळेरेंत आमच्या वांगडा आसात ज्येष्ठ अभ्यासक जांकां पद्मश्री फावो जाल्या अशे श्री विनायक विष्णू खेडेकार. खेडेकार सर, आमचो जो विशय चल्ला कलात्मक गोंय ह्या वळेरेंत आमी पावल्यात लोकगायना कडेन. तर बायलांच्या लोकगीत प्रकारांत जशे आमकां मेळटा धालो, धिल्लो, फुगडी, झेमाडो, लग्न गीतां, हांच्या वांगडाच जातूंत नाट्य आसा असो एक प्रकार मेळटा तो म्हळ्यार होवी. तो कशा पद्धतीन नाट्यात्म आसा?
1: नाही, होवी हो प्रकार तिका

थर्मल म्हणा किंवा जुन्या काबीजयंतीत होई असं म्हणतात. आणि तातूत इथले ती होई गावप हातूतही खूप प्रकार असतात. भांगराची सुरी ताका रुप्याचे थोरू सोयऱ्या आमच्या येयले त्यांच्या देवान बरे करू होई हातूतली आपल्या सांजावातली हो तांबडी बांधून पगडी आम्ही जाऊया पहिलं तडी अशे भशेच्यो होव्यो गावप. पण या कितें आसा की होवी ओवी होई हो एक छंद आणि सामान्यत खंयचोय प्रकार जर घेतलो जायत लोकगीतांचो जाल्यार तातूंतली बरीचशी गीतां कांय सत्तरी सारको भाग किंवा जती म्हणाचो कार चौरंग हे प्रकार जर सोडले जायत जाल्यार हे ओवी पद्दतीतच गीतां आसात. चड करून ताका ओवी अशें म्हणचे परस हांव जशें आमी लग्न गीतांक धवळ म्हणटात धवळ हेच उतर आसा ताका. आणि तशें ओई अशें खास करून कोण म्हणनात नाचाक खेळ म्हणनात तो खेळ म्हणतात तशें हांगा होई. तर लग्नाक किंवा खंयच्याय प्रकारांत तूं गायता म्हणजे अशें विचारता आणि गाणारी जी आसा प्रमुख तिका गाणेली म्हणटात. पूण ताचे बरोबर दुसरें आसा ती एकटी गायना तिका आनीक दोगी तिगे बरोबर जायच समूह ह्या हातूंत तें आयलें. पुणून ओवी हो छंद मात्र त्या छंदाचो वापर लोकगीतांच्या मळार तो गोंयांतही आसा. आणि लोकगीतांचे जे प्रकटीकरण आसा तो सहजस्फूर्त असो उद्गार आसा. ते खंयच्यान कशें येता ते सहजस्फूर्त येता आपल्याप येता.

0: सोन्याची वणी गे रुप्याचे ओले गौरी तुझे पुत्र समुद्र पागोंगे।
1: एक महत्वाचं मुद्दा आम्ही लोकगीतांच्या संदर्भात मतीत दौरूक जाय की ते कोणी केन्ना केलंय कशें झालंय हाचे काही यक हे मेळचे ना तुमकां। ते केन्ना तरी अशी येता आणि जी सहजपणान जी खबर येता ती तुमच्या ते कितें म्हणूयात
2: व्याकरणात्मक चौकटीन बसना
1: ती चौकटीन बसपाची नासताच ती बसून न्हय अशीच अपेक्षा असा। म्हणजे दाते मानुनी गे दात्या केले तिबे दारी जाली उबी सातेर माय वोये पाना योगे खामणी माये आपल्या मान। आता हांगा दाते मानुनी दात्या केले तिबे म्हटल्या नंतर दारी जाले उबे येऊक जाय पण तिका सातेर माय थंय जाय न्ही म्हणटकच ती उबी म्हणटा। आणि नाल्ल फोडूनी पांच केली वळी। आता एका नाल्लाची पांच वळी जावंक शकना पूण नाल्ल फोडूनी पांच केली वळी मागीर एक वळे सातेर मायेक धाडात पालखी धाडात तिका आपोवन हाडात दुसरे वळे रवळनाथाक धाडात घोडो धाडात ताका आपोवन हाडात अशे भशेचे जेन्ना ती अशा नजरेन एका विशिष्ट कारणान ती जेन्ना त्यो ओव्यो गाता तेन्ना तिका तो अनुप्रास किंवा हे जुळप अशी तिका गरज दिसना। आणि हातूच काय काय वेळा अशी मजा जाता की आता वारू म्हणजे घोडो तर ती वारवावरी बसून येयलो। आता वारवावरी म्हणजे घोड्याचेर पण ते साधेपणान तुम्ही विचार करता असताना तुमकां ताचो अर्थही मेळचो ना अर्थही मेळपाक कुस्तार जातलो। अशा वेळार तिका काव्याच्यो ज्यो छंद म्हणा किंवा अनुप्रास या कसल्याच खबरीची तिका गरज उरना कारण ते सहजपणान भायर आयल्ले असतात।

0: फाटल्यान सुवारी बंदावाची
1: दोन शेर गे शेर इंगळे तीन शेर गे काशे शिशे देवानी घडी आलो दियो घडी आलो तिसून दिवा तालीन गेला तो कापसिणीच्या इक्सा गेला कापसिणीचो कापूस घेऊन दिवो मागे परात आला. हांगा तुमकां काव्याची काही
2: घटक
1: महत्वाचे घटक असे दिसतात पूण ते सगळे कडे आसना आणि त्याची गरज असा असे माका दिसना. कारण ज्यांना हो अनिकेत कालात अनामिक पद्धतीन अशी जी आयल्ली गीतां असा सहज उत्स्फूर्तपणान आयल्ली तांकां ह्यो कसल्योच

0: कापसणीचो कापूस घेऊन दिवो मागे परात आला. हांगा तुमकां काव्याची काही घटक महत्वाचे घटक असे दिसतात, पूण ते सगळे कडेन आसना आणि त्याची गरज असा असे माका दिसना. कारण ज्यांना हो अनिकेत काळात अनामिक पद्धतीन अशी जी आयल्ली गीतां असा सहज उत्स्फूर्तपणान आयल्ली, तांकां ह्यो कसल्योच असल्यो मुद्रा म्हणा किंवा असली मापां लावपांत चौकट लावपाक किंवा मापां लावपांत काय अर्थ ना. हांवें वदळ सांगलें तशें की धवळां ही गावपाची आसता, तुमकां आयता मगे अशें म्हणटात. फुगडेक खातीर फुगडी म्हणून जे कितें म्हणटात तातूंत झमाडो सुद्दां, झमाडो हो प्रकार एक वेगळो आसा तो सुद्दां आयलो. झिम झमाडो दारी माच्या आंबाडो, आंबाड्याचें पान आंबट रे आंबाडो जालो भोंडो रे झिम. आतां ह्या हातूंत तुमकां काही अनुप्रास जरी दिसले तरी हातूंत आसा तें फक्त एक ठेको
1: रिदम
0: रिदम. आणि तुम्ही म्हणतात त्या प्रमाण वेगळे वेगळे प्रकारच्या गीतांक ओव्यो हे नाव आम्ही दिला आमच्या सोयी खातीर.

होवियो वा ओवियो म्हळ्यार विधी विधानांचे मौखिक दस्तावेज. होवियो म्हळ्यार अस्तुरेच्या अंतर्मनाचे उमाळे. होवियो म्हळ्यार जिणेतल्या भाव भावनांचे कलात्म पडबिंब. इश्टानो, ह्या होव्या वरवीं गोंयच्या संस्कृतायेचे दर्शन जाताच, पूण तेच वांगडा चाली रिती, रूढी, लोकमानस, समाजवेवस्था हांचो सोबीत प्रयोगात्म दिश्टावो लेगीत जाता.

0: आयकुपेनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: होयो,
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कलां विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.

ऐकपण श्यामला ता बोरकर आणि सांगा त्यांनी गायली ही होवी तुम्ही ऐकली. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान उलयता. आता बरोबर 8:45 समाचार संध्या आणि 9 वरांचेर न्यूज 8:09 आम्ही दिल्ली केंद्रा वेल्यान संक्षेपित करता. आणि ताच्या उपरांत 9:15 स्पॉटलाईट ही कार्यावळ तुमका दिल्ली केंद्रा वेल्यान ऐकूंक मेळटली.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं शक्ति सिंह।
1: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माझ्या चॅनलावरून उलयता। ऐकवणूर आजची 10:28 सेकंद येतात। ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ। या कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार आणि नमस्कार। आज ऐकूया पंडित देवेंद्र मुर्डेश्वर हांचे बासरी वादन। तांणी वाजयलो राग मालकोस आता ऐकूया। तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडित देवेंद्र मुर्डेश्वर हांचे बासरी वादनान ऐकूया राग मालकोस।

ऐकपनो शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित देवेंद्र मोडेश्वर यांच्या बासरीवादनात तुम्ही ऐकलो राग मालकंस. आणि या संगीताक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवचंद लावलेला मी उलयता. सकाळची धाव रातची 10:30 आणि 20 सेकंद जातात. ऐकूया कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ऐकूया आर के श्रीकंठन हांचे गायन. तांणी गायिल्लो राग पूर्वा कल्याण, राग काफी आणि राग नरनाद मेले तुमकां ह्या कार्यावळीन ऐकूंक मेळटले. तर ऐकूया आर के श्रीकंठन हांच्या गायनान पहिल्या सुवातीक राग पूर्वा कल्याण.

ऐक मनो कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आर के श्रीकंठन यांचे गायन तुम्ही ऐकतात. ताणी गायलो आशलो राग पूर्वा कल्याण आणि आता ते गायता राग काफी.

ऐकपनू कर्नाटक शास्त्रीय संगीतेच्या कार्यावळीन आर के श्रीकंठन यांच्या गायनान हो आशिल्लो राग नरनाद मेले आणि या संगताक कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोपता. आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान उलयता. आता बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.